पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं।
1: अश्विनी ये ना, ये ना।
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद।

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद घ्या।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवाणी।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घेणार.

आपल्या रचनेमध्ये सजवलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आणि श्रोते हो समजूत या शब्दाच्या अनुषंगानं आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की नात्यात जेव्हा येतो समजूतदारपणाचा अभाव, नात्यात जेव्हा येतो समजूतदारपणाचा अभाव शब्दासोबत मनावर सुद्धा, शब्दासोबत मनावर सुद्धा त्याचा पडतो प्रभाव, त्याचा पडतो प्रभाव नात्यात जेव्हा येतो समजूतदारपणाचा अभाव शब्दांसोबत मनावर सुद्धा त्याचा पडतो प्रभाव, नाही का? कारण नात्यामध्ये समजूतदारपणा हा सर्वात महत्वाचा असतो, कारण त्याचा प्रभाव जो आहे पूर्ण तो नात्यावर पडत असतो, मनावर पडत असतो। त्या अनुषंगानं माझी ही चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, अपेक्षांचं ओझ लादू नये कोणावर, नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, अपेक्षांचं ओझ लादू नये कोणावर, भावना समजून घ्याव्या लागतात, भावना समजून घ्याव्या लागतात, अपेक्षा भंगाने दडपण येतं मनावर, अपेक्षा भंगानं दडपण येतं मनावर, नाही का? कारण आपण समजूतदार राहिलो, आपण आपल्या अपेक्षांचं ओझ जर कोणावर लादलं नाही तर निश्चितपणे आपल्याला त्रास कमी होतो। जशा आपल्या भावना आहेत तशा समोरच्याच्या सुद्धा भावना असतात आणि जेव्हा त्या भावना आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला त्रास कमी होतो, कारण अपेक्षा भंगाने मनावर दडपण येतं। त्या अनुषंगानं मी लिहिलेलं होतं की नात्यांचा प्रवास समजूतदारीचा असावा, अपेक्षांचं ओझ लादू नये कोणावर आणि भावना समजून घ्याव्या लागतात, अपेक्षा भंगाने दडपण येतं मनावर आणि जे दडपण आपण सोबत घेऊन फिरत असतो, ज्या दडपणाखाली आपण आनंदाचे असंख्य क्षण हरवून बसतो, त्यामुळे अपेक्षा जितक्या कमी कराल तितकं अपेक्षा भंगाचं दुःख जे आहे ते कमी होईल, जितक्या जास्त अपेक्षा कराल तितके जास्त अपेक्षा भंग होतील आणि त्यावेळी मात्र आपण स्वतःच खचून जाऊ, स्वतःच तुटून जाऊ आणि स्वतः जे आहे ते दुःखी होऊ, नाही का? आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर चारोळीमध्ये लिहिलंय की हट्ट केला जातो तेव्हा समजूत घालावी लागते, हट्ट केला जातो तेव्हा समजूत घालावी लागते, बाल हट्ट गोड समजुतीने पुरवता येतात, बाल हट्ट गोड समजुतीने पुरवता येतात, स्त्री हट्ट समजुतीच्या पलीकडे अनर्थ घडवितात। आणि खराय की स्त्री हट्ट समजुतीच्या पलीकडे अनर्थ घडवितात, समजूत समजूतदाराची काढता येते, समजुतीने बऱ्याच तडजोडी करता येतात, समजूत समजूतदाराची काढता येते, समजुतीने बऱ्याच तडजोडी करता येतात। आणि खरंय की जे हट्ट असतात ते केले पाहिजेत इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते हट्ट जेव्हा अगदी टोकाला जातात आणि ते हट्ट पूर्ण करणंच अशक्य असतं तेव्हा मात्र अनर्थ घडतो। आणि समजूत कोणाची काढावी या अनुषंगाने सुद्धा मॅडमनी लिहिलंय की समजूत समजूतदाराची काढता येते आणि समजुतीने तडजोडी सुद्धा बऱ्याचशा काढता येतात आणि नातं हे दृढ होत जातं। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये योगेश नामदेव बेलोशी सरांनी कोपर खैरणे नवी मुंबई येथून लिहिलंय। योगेश नामदेव बेलोशी सर लिहितायत कोपर खैरणे नवी मुंबई येथून, सरांनी लिहिलंय की चुकलं माझं राग नको धरू, तू नसलीस तर मी कसा जगू, चुकलं माझं राग नको धरू, तू नसलीस तर मी कसा जगू, एकदा हस जवळ ये जराशी, एकदा हस जवळ ये जराशी, तुझ्या विना रात्र ही उपाशी, तुझ्या विना रात्र ही उपाशी। वाह, तर रुसलेल्या सखीला मनवण्यासाठी सरांनी अप्रतिम आणि सुंदर असे ही चारोळी शब्दबद्ध केलेली आहे की माझं चुकलं राग धरू नको आणि तू नसल्यावर मी कसा जगू, तू हास तू जवळ ये ही रात्र तुझ्या विना खायला उठते। आणि खरंय की जेव्हा आपण रागाच्या भरामध्ये एखादी गोष्ट बोलतो किंवा कधी कधी आपली काही चूक सुद्धा नसते तरी सुद्धा आपण माफी मागतो, आपण विनवणी करतो, आपण आळवतो, त्यावेळी निश्चितपणे भावभावनांचा आदर झाला पाहिजे। समोरच्या व्यक्तीला आपलं किती महत्व आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपण सुद्धा दोन पावलं जी आहेत ती पुढे टाकली पाहिजेत, नाही का?

खूप अप्रतिम सुंदर हे भाव होते सरांच्या अप्रतिम चारोळीमध्ये। पुढच्या चारोळीमध्ये शालू विनोद कृपाले मॅडम लिहितायत गोंदिया जिल्हा गोंदिया येथून। मोहतेज या नावाने मॅडमनी लिहिलंय काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण आहे अशी समजूत ठेवणे शेतकऱ्याची शान आहे। काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण आहे अशीच समजूत ठेवणे शेतकऱ्याची शान आहे। आणि खरंय आणि सत्य सुद्धा आहे की काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण आहे। जर शेतकरी असेल तरच हे जग आहे। शेतकऱ्याविना हे जग शून्य आहे। शेतकऱ्याची शान म्हणजे काळ्या मातीवर प्रेम करणं। शेतकऱ्याची शान म्हणजे काळ्या मातीच्या गर्भात भाकरीचा प्राण शोधणं। खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय। संजय कपूरचंद महाजन सर लिहितायत अहिल्यानगर येथून की गैरसमज असतो वादाचे कारण। गैरसमज असतो वादाचे कारण एकमेकांनी काढत समजूत। गैरसमज असतो वादाचे कारण एकमेकांची काढत समजूत। संबंध ठेवूया सलोख्याचे माफी मागत आणि करत की आवाज आहे। गैरसमज असतो वादाचे कारण एकमेकांची काढत समजूत। संबंध ठेवूया सलोख्याचे माफी मागत आणि करत अगदी चारच ओळी। परंतु अर्थ किती गहिरा आहे नाही का श्रोते हो की वादाचं मूळ कारण काय असतं तर बऱ्याच वेळा गैरसमज असतो आणि आपलं स्वतःचं वाटणं असतं। आपण शोमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा म्हणतो की आपलं वाटणं आणि असणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं। खूप वेळा आपल्याला बरंच काही काही वाटत असतं परंतु सत्य हे वेगळं असतं आणि त्या सत्यापर्यंत पोहोचण्याची आपली मानसिकता नसते। आपण आपल्या मतावर ठाम असतो आणि ते मत असं बनवलेलं असतं की आपल्याला सत्यही माहीत नसतं किंवा नाण्याची दुसरी बाजू सुद्धा माहीत नसते। त्यामुळे आपण गैरसमज करून घेतो आणि वाद सुरू होतात। ज्यावेळी असे वाद होतात तेव्हा एकमेकांची समजूत काढणं हे खूप गरजेचं असतं। संबंध चांगले ठेवणं हे गरजेचं असतं आणि कधी माफी मागून तर कधी माफ करत हे जीवन जगायचं असतं। खूप अनमोल असा संदेश सरांच्या या चारोळीमध्ये होता। कुमारी खुशी प्रमोद महल्ले मॅडम यांनी पिंपरी पोछा नांदगाव खंडेश्वर तालुका जिल्हा अमरावती येथून लिहिलंय। कुमारी खुशी प्रमोद महल्ले मॅडम लिहितायत पिंपरी पोछा तालुका नंदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून। मॅडमनी लिहिलंय की समजुतीच्या वागणुकीत अडकला आहे श्वास। समजुतीच्या वागणुकीत अडकला आहे श्वास। समजुतीमुळे नात्यात मिळतो विश्वास। समजुतीमुळे नात्यात मिळतो विश्वास। आणि खरंय की बऱ्याच वेळा आपण एकटे समजून घेत राहतो आणि त्यामुळं श्वास अडकून जातो। परंतु ज्या नात्यामध्ये समजूतदारपणा असतो त्या नात्यामधून विश्वास मिळतो। समजूतदारपणा हे एक इंडिकेशन आहे की मला तुझी गरज आहे आणि म्हणून मी समजून घेतोय। कोणीही कोणालाही उगीच्या उगी कधीच समजून घेत नसतं। आपलं त्या व्यक्तीवर प्रेम असतं, आपलं त्या व्यक्तीवर जीव असतो, आपल्याला ते नातं हवं असतं, आपल्याला ती व्यक्ती हवी असते। म्हणून बऱ्याच वेळा आपली चूक नसताना सुद्धा आपण समोरच्याला समजून घेतो आणि त्या समजून घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समजून घेणं हे खूप गरजेचं असतं। कारण तो एक विश्वास असतो की ही व्यक्ती जर का मला समजून घेते तर निश्चितपणे जी आहे ती माझ्यासाठी प्रिय आहे, मी त्या व्यक्तीला प्रिय आहे। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ हेमांगी देशपांडे मॅडम यांनी चिंचभवन नागपूर येथून सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय। सौ हेमांगी देशपांडे मॅडम चिंचभवन नागपूर येथून लिहितायत की बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट असे विश्वात सर्वश्रुत। बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट असे विश्वात सर्वश्रुत। गवसले ना गुपित कुणा, गवसले ना गुपित कुणा, घालावी कशी तयाची समजूत, घालावी कशी तयाची समजूत। आणि खरंय की या तीन हट्टांचं गुपितच आजपर्यंत कुणाला कळलं नाही। बाल हट्ट आपल्याला माहीत आहे की मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा ते समजून घेत नाहीत, ते कुणाचंच ऐकत नाहीत, त्यांना जी गोष्ट हवी असते ती मिळवल्याशिवाय ते शांत बसत नाहीत। स्त्री हट्टाच्या बद्दलही तसंच असतं आणि राज हट्टाच्या बद्दल सुद्धा तसंच असतं। कारण हे जे हट्ट आहेत हे विश्वामध्ये सर्वश्रुत आहेत। हे हट्ट इतक्या टोकाचे का असतात?

आणि या तीन हट्टांच्या अनुषंगाने समजूतदारपणा कान असतो या गोष्टी ज्या आहेत याचं गुपितच कुणाला गवसलेलं नाही आणि त्याची समजूत सुद्धा घालता येत नाही. या अनुषंगानं मॅडमनी अप्रतिम सुंदर शब्दांकन केलेली ही चारोळी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिलंय, जीवनाच्या सारी पाटावर टाकाव्यात सोंगट्या समजुतीने. वा, जीवनाच्या सारी पाटावर टाकाव्यात सोंगट्या समजुतीने, गैरसमज होऊन दूर ओंजळ भरते आनंदाने. गैरसमज होऊन दूर ओंजळ भरते आनंदाने, ओंजळ भरते आनंदाने. आणि खरंय की जीवन जीवनाच्या सारी पाटावर आपण जेव्हा सोंगट्या टाकत असतो त्यावेळी आपण समज आणि गैरसमज याच्या पलीकडे जाऊन आपण सत्य आणि वास्तव या अनुषंगाने विचार करून सोंगट्या टाकल्या पाहिजेत. आपण बोलताना आपण वागताना आपला संयम असला पाहिजे. तो संयम ढळता कामा नाही, नाही का? कारण जीवनाच्या सारी पाटावर आपण जर समजुतीने सोंगट्या नाही टाकल्या तर अनेक वेळा गैरसमज होतात. म्हणून मॅडमनी लिहिलंय की जीवनाच्या सारी पाटावर टाकाव्यात सोंगट्या समजुतीने आणि गैरसमज दूर होऊन ओंजळ भरते आनंदाने. जर समजूतदारपणा असेल तर निश्चितपणे आपली ओंजळ जी आहे ती आपसुकच आनंदाने भरून जाईल. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय. अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून, नात्यांची असते समजूत सुंदर किनार. वा, नात्यांची असते समजूत सुंदर किनार, शब्द कमी पडले तरी समजतो मनाचा विचार. वा, शब्द कमी पडले तरी समजतो मनाचा विचार, नातं हट्टाने नाही तर समजून घ्यावं लागतं. नातं हट्टाने नाही तर समजून घ्यावं लागतं, कारण कोणीतरी आपलं म्हणणारं असावं लागतं. कारण कोणीतरी आपलं म्हणणारं असावं लागतं. वा, आणि खरंय की समजूत ही नात्यांची सुंदर किनार असते. अप्रतिम असं शब्दांकन आहे, कारण बऱ्याच वेळा शब्द जरी कमी पडले तरी मनातला विचार जो आहे तो त्या समजूतदारपणामुळे समजतो. प्रत्येक वेळी प्रत्येक नातं जे आहे ते हट्टानेच घेतलं पाहिजे असं नाही, तर कधी कधी समजून सुद्धा घेतलं पाहिजे, कारण आपल्याला सुद्धा कोणीतरी आपलं म्हणणारं असावं लागतं. आपण हट्ट करत गेलो, राग करत गेलो, आपण माणसं तोडत गेलो तर आपल्याला हक्काचा माणूसच शिल्लक राहणार नाही. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये वैभव लोखंडेकरांनी लिहिलंय ठाणे येथून. वैभव लोखंडेकर लिहित आहेत ठाणे येथून की मैत्री असो वा प्रेम भावनांची झाली लूट. मैत्री असो वा प्रेम भावनांची झाली लूट, वाटले जेव्हा जेव्हा आपले पडली नात्यात फूट. वाटले जेव्हा जेव्हा आपले पडली नात्यात फूट, दुरावले मित्र सगळे होती नाती जी अतूट. दुरावले मित्र सगळे होती नाती जी अतूट, माझ्यासाठी पुरेसा मीच. माझ्यासाठी पुरेसा मीच घालतो मनाला समजूत, घालतो मनाला समजूत. आणि खराई श्रोते हो, बऱ्याच वेळा असंच होत ना. जशी एक म्हण आहे की एखाद्याचं मीठच आळणे असतं, अशी म्हण आहे मराठीमध्ये. तसं मैत्री प्रेम यामध्ये आपण आपल्या सगळ्या भावभावना ओततो आणि सगळ्या भावभावना ओतून आपण त्याग करून आपण समर्पण करून आपण सर्वांसाठी बेस्ट देऊन सुद्धा नेमकं सर्व लोक जे आहेत ते दुरावतात. आणि सर्व लोक फक्त दुरावत नाहीत तर नात्यामध्ये सुद्धा फूट पडते. अतूट नाते असतात, आपल्याला कधीच असं वाटत नाही की हे नातं तुटेल, परंतु ते लोक सुद्धा आपल्यापासून दुरावतात. कधी मजबुरीने, कधी स्वार्थापोटी, तर कधी अति अपेक्षा त्यांच्या असल्यामुळं. त्यावेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो की बस आता बस, माझ्यासाठी मीच पुरेसा आहे. आणि आपण हळूहळू तशी आपल्या मनाला समजूत घालायला लागतो, कारण कोणासाठी कितीही काहीही केलं तर जर समोरचा समाधानीच होत नसेल तर आपण स्वतःचीच समजूत घालणं हे कधीही योग्य असतं. आणि आपण स्वतःचा विचार करणं हे सुद्धा आवश्यक असतं, त्यामध्ये स्वार्थ नसतो. कारण प्रत्येक

प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपण इतरांसाठी असणं हे गरजेचं नाही. आपण इतरांसाठी होण्यासाठी असण्यासाठी सर्वात आधी आपण सुद्धा आपलं असणं गरजेचं आहे. जर आपणच आपले असू तरच आपण इतरांसाठी काही करू शकू, नाही का श्रोते हो? जसं की सरांनी लिहिलंय की माझ्यासाठी पुरेसा मीच घालतो मनाला समजू, तर मीच माझ्या मनाची समजूत घातली की मी माझ्यासाठी पुराय. श्रोते हो, समजूत या शब्दाच्या अनुषंगाने अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असलेल्या चारोळ्या तुम्ही ऐकत आहात आरजे कैलास सोबत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: उन्होंने धोखा दिया, उन्होंने मुझे नीचे खींचा, उनकी वजह से ऑफिस में मेरा नाम खराब हो गया, उनकी वजह से पूरे सर्कल में मेरा नाम खराब हो गया। वो उन्होंने किया, मैंने उनके प्रति कितना गुस्सा, कितनी नफरत, कितना हर्ट, कितनी इरिटेशन क्रिएट की, या मैंने क्षमा कर दिया, ये चॉइस किसके पास है। अगर कोई हमारे साथ गलत करे और बड़ा वाला गलत करे, क्या उनके लिए अच्छा सोचना पॉसिबल है?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। श्रोते हो शब्द, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आत तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो, जो तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा। ते सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून। सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय की कधी कधी चुकीची समजूत करून दिली घेतली तर नात्यात वाढत जातो दुरावा। कधी कधी चुकीची समजूत करून दिली घेतली तर नात्यात वाढत जातो दुरावा। वेळ लागतो नाते सांधायला, लागे काढावी समजूत, द्यावा लागतोच ते ठोस पुरावा, द्यावा लागतोच ठोस पुरावा। आणि खरंय की चुकीची समजूत जर का कोणी करून दिली किंवा घेतली तर नात्यामध्ये दुरावा वाढतो, आणि जेव्हा नात्यामध्ये दुरावा वाढतो तेव्हा ते नातं सांधायला खूप वेळ लागतो। त्यामुळे समजूत द्यावा लागतोच ठोस पुरावा, त्यासाठी आपण बरोबर आहे यासाठी पुरावे नंतर द्यावे लागतात जेव्हा नात्यामध्ये दुरावा पडतो। आणि जेव्हा नातं हे समजुतीचं असतं त्यावेळी विश्वास असतो, आणि नात्यामध्ये दुरावा पडल्यानंतर पुरावा द्यावा लागतो, पुरावा मागितला जातो। त्यामुळे समजूत करून घेताना आपण करून घेऊ नये चुकीची समजूत, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की काळजाच्या तुकड्याचे कन्यादान केले, परंपरेच्या नावाखाली अश्रूंचे बलिदान दिले। काळजाच्या तुकड्याचे कन्यादान केले, परंपरेच्या नावाखाली अश्रूंचे बलिदान दिले। संस्काराची शिदोरी देऊन लेखीस समजूतदार केले, संस्काराची शिदोरी देऊन लेखीस समजूतदार केले। वा, तर काळजाच्या तुकड्याचं कन्यादान केले आणि परंपरेच्या नावाखाली अश्रूंचे बलिदान दिले। संस्काराची शिदोरी देऊन लेखीस समजूतदार केले। आणि खराय की कन्यादान, हे कन्यादान करत असताना त्या आई वडिलांच्या डोळ्यातले जे अश्रू असतात ते अश्रू असे असतात की त्या अश्रूच्या पलीकडचं दुःख जे आहे ते पाहता आलं पाहिजे। कारण ज्या लेकराला आपण लाडाकोडामध्ये वाढवलेलं असतं, ज्या लेकराचे आपण प्रत्येक हट्ट पुरे केलेले असतात, ज्या लेकराला कोणतंही दुःख होऊ नये म्हणून माई बाप हे जे आहेत ते राब राब राबलेले असतात, त्या लेकराला आता विवाह करून दुसऱ्याच्या घरी जायचं असतं, त्यावेळी जे आहे ते डोळ्यात जे अश्रू येतात त्या अश्रूंचं बलिदान जे आहे ते खरंच अनमोल असतं। संस्काराची शिदोरी देऊन आपण लेकीला समजूतदार करतो। आपण असं सांगतो की दोन्ही कुळांचा उद्धार कर, तुझ्या घरामध्ये जातेस तिथं सुद्धा तू

समजूतदारपणे वाग, तिथं सर्वांना समजून घे। आता ती तुझी माणसं आहेत, माहेर हे परका आहे, हे चार दिवसाचं आहे, तेच तुझं घर आहे, तेच तुझं विश्व आहे, तीच तुझी माणसं आहेत। खूप म्हणजे हळवा असा तो प्रसंग असतो नाही का, आणि त्या हळव्या प्रसंगाला मॅडमनी खूप अप्रतिमरित्या अगदी गहिऱ्या शब्दांमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीकडे वळूया। कत्तल विश्वासाची या शीर्षकाखाली सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत, कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून। कत्तल विश्वासाची या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय, सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की आपल्याच माणसाकडून जेव्हा विश्वासाने विश्वासाची कत्तल होते, आपल्याच माणसांकडून जेव्हा विश्वासाने विश्वासाची कत्तल होते, तेव्हा कोणालाही दोष न देता, तेव्हा कोणालाही दोष न देता आपणच आपली समजूत घालायची असते, आपणच आपली समजूत घालायची असते, आपणच आपली समजूत घालायची असते। अतिशय गहिरं असं शब्दांकन आहे। ही गोष्ट अशी असते जी कुठं आपण बोलूही शकत नाही, कुणाला सांगूही शकत नाही, कारण माणसंच आपली असतात, कारण विश्वासाने विश्वासाची कत्तल झालेली असते जी आपल्याच माणसांनी केलेली असते। त्यामुळं दोष तरी कोणाला द्यायचा? आपण ज्यांच्यावर विश्वास केला तो विश्वास करणं हे चुकीचं होतं असं मनाला समजून सांगायचं आणि आपणच आपली समजूत घालायची। तर कत्तल विश्वासाची या शीर्षकाखालील अतिशय अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वीटी चंद्रकांत नारनवरे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय, सौ स्वीटी चंद्रकांत नारनवरे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, रामनगर भारत विद्यालय नागपूर येथून। मॅडमनी लिहिले, कारे चंचल मना तुझी कशी काढू समजूत, कारे चंचल मना तुझी कशी काढू समजूत, भावनांचा खेळ सारा तुला कसा नाही उमगत, भावनांचा खेळ सारा तुला कसा नाही उमगत, तुला कसा नाही उमगत। आणि खरंय की मनालाच मॅडमनी विचारलंय की कारे चंचल मना तुझी कशी काढू समजूत, कारण मन हे चंचल असतं, मन हे भावनांच्या खेळामध्ये अडकतं, मन हे भावना विवश होतं, मन हे भावनिक जेव्हा होतं आणि ते तुटतं तेव्हा त्याची समजूत काढणं सुद्धा अवघड होऊन जातं, नाही का? म्हणून मॅडमनी म्हटलेलं आहे की भावनांचा खेळ सारा तुला कसा नाही उमगत, तुला कसा नाही उमगत। अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून, सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय की रागात असलेल्याची कधी समजूत काढून उपयोग नसतो, रागात असलेल्याची कधी समजूत काढून उपयोग नसतो, मनात भरलेल्या फोल पसाऱ्यात, मनात भरलेल्या फोल पसाऱ्यात समजुतीच्या शब्दांना थारा नसतो, मनात भरलेल्या फोल पसाऱ्यात समजुतीच्या शब्दांना थारा नसतो, थारा नसतो। आणि खरंय ही हे वास्तव आहे, जेव्हा कोणी रागाला जातो तेव्हा त्या रागामध्ये त्याची समजूत काढणं हे कधी कधी चुकीचं होऊन जातं, कारण त्या व्यक्तीचा राग हा विनाकारण असतो, त्या व्यक्तीचा राग कधी कधी गैरसमजातून असतो, त्या व्यक्तीने आपल्याबद्दल नकारात्मक मन बनवलेलं असतं। आपण कितीही त्या व्यक्तीला समजून जरी सांगितलं तरी ती व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते, समजुतीच्या शब्दांना कुठंच त्या क्षणामध्ये अजिबात थारा नसतो, त्यामुळं थोडंसं थांबलं पाहिजे, थोडासा वेळ जाऊ दिला पाहिजे आणि त्यानंतर समजूत काढली पाहिजे असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्ण पात्रे मॅडम लिहित आहेत पुणे इथून, सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्ण पात्रे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की समजुतीने वागावे चंदना परी झिजावे, वाह, समजुतीने वागावे चंदना परी झिजावे, साखरेचा ठेवा मुखी माणूस म्हणून जगावे, साखरेचा ठेवा मुखी माणूस म्हणून जगावे, क्या बात आहे। आणि खरंय की समजुतीनं वागणं चंदना परी झिजणं, चंदनाला अपेक्षा नसते की तो स्मशानात जाणार आहे का देवाच्या मूर्तीजवळ जाणार आहे, त्याचं काम असतं झिजणं, त्याचं काम असतं सुगंध देणं,

आणि तो स्वतः झिजून इतरांना सुगंध देत असतो. त्याचा चंदन हे सुगंधासाठी ओळखलं जात. चंदनाचा उपयोग कोठे केला गेला हे त्यावेळी दुय्यम होऊन जात. चंदनाला हे सुगंधासाठी ओळखलं यासाठी जात, त्यामुळेच त्याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी केला जातो. तो सुखाचा प्रसंग असो, दुःखाचा असो, आनंदाचा असो, पूजेचा असो, कशाचाही असो, नाही का? म्हणून समजुतीने वागावे चंदना परी झिजावे, साखरेचा ठेवा मुखी. काम बऱ्याचदाही अशक्य असतं आणि मुखामध्ये साखर ठेवता जर एखाद्या व्यक्तीला जर आली तर त्याच्या एवढा नशीबवान आणि आनंदी सुखी माणूस नाही. सगळे गोंधळ, सगळे गैरसमज, सगळ्या नात्यांच्या तुटण्याचं प्रमुख कारण जे आहे ते मुखामध्ये साखर नसणं, जीभ स्वैर होणं, काहीही बोलणं, ज्या शब्दांना ताळमेळ नसतो, ज्या गोष्टींना अर्थ नसतो, ज्या शब्दांना सुद्धा अर्थ नसतो, जे बोललं जातं ते घडलेलंच नसतं. म्हणून साखरेचा ठेवा मुखी आणि माणूस म्हणून जगावं. प्रत्येकाने जर फक्त माणूस म्हणून जगायचं ठरलं तर आपण स्वतः कितीदा तरी आनंदी होऊ शकतो, स्वतः आपण सर्वात जास्त आनंदाचे क्षण वेचू शकतो आणि आपल्यासोबत इतरांना आनंदी करू शकतो ज्यावेळी आपण माणूस म्हणून जगतो. कारण जिथं माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न येतो तिथं प्रेम येतं, माया येते, करुणा येते, दानशूरता येते आणि इतरांच्या दुःखाला आपलं दुःख समजणं येतं, इतरांच्या सुखामध्ये सहभागी होणं येतं. द्वेष, मत्सर, ईर्ष्या, मोह, अपेक्षा या सर्वांपासून आपण बाजूला जातो कारण आपण माणूस असतो. जेव्हा आपण माणूस असतो तेव्हा आपल्या मनामध्ये स्वार्थाचे विचार येत नाही. म्हणून माणूस म्हणून जगलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी गंदेवार मॅडम लिहित आहेत अकोला इथून. सौरोहिणी गंदेवार मॅडम यांनी अकोला इथून लिहिलंय की समजूत काढताना आपण खरंच दुसऱ्याचं दुःख करतो हलकं. समजूत काढताना आपण खरंच दुसऱ्याचं दुःख करतो हलकं. समजूत काढायला मन असावं लागतं मोठं. समजूत काढायला मन असावं लागतं मोठं. बोलताना मात्र बोलायचं नाही भलतं चलतं. बोलताना मात्र बोलायचं नाही भलतं चलतं. आणि सर्वात महत्वाची खरं तर ही गोष्ट आहे की ठीक आहे की एखादा व्यक्ती जो आहे तो दुःखी आहे आणि आपल्याला त्याची समजूत काढायची. जो समजूत काढतोय ती समजूत काढण्यासाठी त्याचं सुद्धा मन मोठं पाहिजे. त्याची माफ करण्याची जी आहे ती शक्ती पाहिजे. माफ करण्याची मानसिकता पाहिजे. स्वतःचंही काही चुकलं असं म्हणण्याची त्या व्यक्तीची मानसिकता पाहिजे, स्वभाव पाहिजे. आणि मन मोठं करून समजूत काढायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपण समोरच्याला काही वेळ वाकडं बोललो किंवा आपण त्यावर आरोप करत गेलो समजुतीच्या शब्दाच्या नावाखाली तर वेगळंच घडून बसतं. म्हणून समजूत काढत असताना आपले जे शब्द आहेत ते शब्द काय आहेत, कोणते आहेत, कोणत्या वेळी बोलले पाहिजेत हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात. कारण समजूत तेव्हा काढत असतो आपण जेव्हा समोरचा एकतर दुःखी असतो किंवा समोरचा एकतर रागामध्ये असतो. त्यामुळे त्या वेळेला नेमक्या कोणत्या शब्दांचा प्रयोग केला पाहिजे, कोणत्या शब्दांनी त्यांची समजूत काढली पाहिजे हे खूप महत्वाचं असतं. नाही तर ते समजुतीचे शब्द वादामध्ये बदलतात आणि घमासान सुरू होतं. खूप अप्रतिम भाव या सुंदर चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे पर्वती गाव इथून. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे पर्वती गाव इथून लिहिले की हृदयात हुरहुर मनात स्वप्न रे, तुझ्या वाटेकडे डोळे हे लागले रे. हृदयात हुरहुर मनात स्वप्न रे, तुझ्या वाटेकडे डोळे हे लागले रे. वेड्या जीवाला किती समजवू रे, वेड्या जीवाला किती समजवू रे. वाट किती पाहू नयन हे थकले रे, नयन हे थकले रे. तर मनाची समजूत घालत असताना जी हृदयामधली हुरहुर आहे, मनातलं स्वप्न आहे आणि तुझ्या वाटेकडे डोळे लावून तुझी प्रतीक्षा करत असलेले मन आहे, तर या वेड्या जीवाला किती समजवायचं, किती वाट पाहायची. नयन सुद्धा थकलेले आहेत.
स्वतःची समजूत विरहामध्ये काढतानाचे सुंदर असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मारा या नावाने लिहिले. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सर लिहितायत दे धक्का मारा या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिलंय की जे समजतात समजून घेतात त्यांचीच काढावी समजूत. जे समजतात समजून घेतात त्यांचीच काढावी समजूत. जे आपल्याच उर्मित गुर्मित जे आपल्याच उर्मित गुर्मित त्यांची का काढत बसावे समजूत. त्यांची का काढत बसावे समजूत. आणि खरंय एखाद्याची समजूत काढण्यासाठी तो व्यक्ती जो आहे त्याचे विचार हे फ्लेक्सिबल असले पाहिजे. त्याच्या विचारांमध्ये मानसिकतेमध्ये लवचिकता असली पाहिजे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर हे मान्य करण्याची त्या व्यक्तीची क्षमता असली पाहिजे. एखाद्याची समजूत आपण काढायला गेलो परंतु तो व्यक्ती समजूनच घ्यायला तयार नाही तर त्याची समजूत काढून आपला वेळ वाया घालवणं हे सुद्धा चुकीचं असतं. काही व्यक्ती हे स्वतःच्या उर्मित आणि गुर्मित असतात. जसं सरांनी लिहिलंय की त्यांना फक्त आपलं बरोबर असं वाटत असतं. आपण जे करतोय आपण जे बोलतोय आपण जे वागतोय आणि आपण जे इतरांवर आपली मतं लादतोय तेच खरं आहे आणि तेच बरोबर आहे. ज्या व्यक्तीला कायम मी स्वतः बरोबर आहे आणि माझं सगळं बरोबर आहे असं वाटतं त्या व्यक्तींची समजूत काढून वेळ वाया घालवण्यात अर्थ नसतो. त्यांना त्यांच्या हालवर सोडून देणं योग्य असतं. कारण आपण कितीही वेळा त्यांची समजूत काढली त्यांना कितीही समजून सांगितलं तरी ते समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात. आपण वेळ बदलली प्रसंग बदलला ठिकाण बदललं शब्द बदलले आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही वारंवार समोरची व्यक्ती जर समजूनच घेत नसेल तर त्या व्यक्तीची समजूत कधीच काढता येत नाही. आणि विशेषत जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजूनच घ्यायचं नसतं त्या व्यक्तीला ऐकूनच घ्यायचं नसतं त्या व्यक्तीला आपले कोणते शब्द समजून घ्यायचे नसतात प्रसंग समजून घ्यायचे नसतात भावभावना समजून घ्यायच्या नसतात अशा वेळेला त्या व्यक्तीची समजूत का काढत बसावी असे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि या सुंदर अप्रतिम अशा चारोळीसोबत आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर अप्रतिम अशा चारोळ्यांचा आनंद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या एफएमवर. तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएमवर.

0: 02 बोरियत की एरर, नएपन की कमाल रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोतेहो। श्रोतेहो आपण समजूत या शब्दाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या आपण पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ वृंदा दीपक राव मॅडम यांनी धुळेतून लिहिले। सौ वृंदा दीपक राव मॅडम लिहित आहेत धुळेतून की प्रतिबिंब जळी पाहुनी करी हट्ट, प्रतिबिंब जळी पाहुनी करी हट्ट, चंद्रनभीचा मागे राम खेळायला, चंद्रनभीचा मागे राम खेळायला, कौशल्या दशरथ आणि दरबारी, कौशल्या दशरथ आणि दरबारी, हतबुद्ध ते समजूत घालायला, हतबुद्ध ते समजूत घालायला। तर जगातलं प्रतिबिंब पाहून केलेला हट्ट, चंद्रनभीचा मागे राम खेळायला आणि कौशल्या दशरथ आणि दरबारी, हे सर्व समजूत घालायला हतबुद्ध होऊन गेले। खूप अप्रतिम सुंदर असे भाव हट्टाच्या अनुषंगानं, समजूतदारीच्या अनुषंगानं मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा इथून लिहिले। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा इथून मॅडम लिहित आहेत की एक साधासा गैरसमज नात्यांमध्ये आणतो दुरावा, एक साधासा गैरसमज नात्यांमध्ये आणतो दुरावा, समजुतीने मार्ग काढल्यास जीवनाचा मार्ग सुकर व्हावा, समजुतीने मार्ग काढल्यास जीवनाचा मार्ग सुकर व्हावा। आणि खराय ना श्रोते हो की एक साधासा गैरसमज असतो ज्यामुळं नात्यामध्ये एवढा प्रचंड दुरावा येतो, इतकी मोठी दरी पडते की ते नातं सांधायला खूप वेळ जातो।

ते नातं सांधावं असं कोणाला वाटतच नाही, कारण दोघांमध्ये प्रचंड असे गैरसमज असतात. जोपर्यंत बोललं जात नाही, जोपर्यंत समोर बसलं जात नाही, जोपर्यंत दोघांची मतं जी आहेत ती मांडली जात नाहीत आणि त्या मतांचा आदर केला जात नाही, तोपर्यंत ते गैरसमज जे आहेत ते दूर होत नाहीत. कारण गैरसमज एक अशी गोष्ट आहे जो एकदा झाला की अनेक नाती तो तोडून टाकतो. पण गैरसमजूत झाल्यानंतर, गैरसमज झाल्यानंतर जेव्हा संवादाने त्यामध्ये मार्ग काढता येऊ शकत असतो पण तो काढला जात नाही. आधी कोण बोलायचं, आधी कोणी माफी मागायची, या सर्व अहंकारामध्ये अनेक नाती तुटून जातात. समजुतीने जर मार्ग काढला तर जीवनाचा मार्ग हा सुकर होऊन जातो, असा अप्रतिम सुंदर संदेश मॅडमच्या या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहिते डोंबिवली पूर्व इथून की मानेवर बसलं का एकदा अट्टहासाचं भूत, मानेवर बसलं का एकदा अट्टहासाचं भूत, समजावलं जरी त्यास कित्येकदा, समजावलं जरी त्यास कित्येकदा, हट्टा पुढे व्यर्थ ठरते समजूत, हट्टा पुढे व्यर्थ ठरते समजूत. आणि खरंय की अट्टहास हा म्हणजे खरं तर खूप दुर्दैवी शब्द आहे. अट्टहास म्हणजे एखादी गोष्ट अशीच झाली पाहिजे, एखादी गोष्ट अशीच केली पाहिजे आणि एखादी गोष्ट अशीच असली पाहिजे. हा अट्टहास जो आहे तो अट्टहास जेव्हा होतो तेव्हा कितीही समजावून सांगितलं तरी सर्व व्यर्थ असतं. तो हट्ट काही केला जो आहे तो पुरा केला जाऊ शकत नसतो हे समजावून जरी सांगितलं तरी ऐकलं जात नाही. त्यामुळे समजूत ही व्यर्थ ठरते. त्या अनुषंगाने मॅडमनी सुंदर शब्दांकन केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर इथून लिहिलंय. ज्योतिबा पाटील सर लिहितायत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर इथून. सरांनी लिहिलंय की डोळ्यात दाटता अश्रूंच्या सरी, मनात भावनांचे वादळ उठते. क्या बात आहे, डोळ्यात दाटता अश्रूंच्या सरी, मनात भावनांचे वादळ उठते. जिवलग मनाला समजून घेण्यासाठी, जिवलग मनाला समजून घेण्यासाठी शब्दांपेक्षा आपलेपणाची गरज असते, शब्दांपेक्षा आपलेपणाची गरज असते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंय की डोळ्यात दाटता अश्रूंच्या सरी, मनात भावनांचे वादळ उठते. जे दिसत नसतं, मनात उठलेलं भावनांचं वादळ हे दिसत नसतं, परंतु डोळ्यामधल्या अश्रूंच्या सरी मनातलं वादळ सांगून जातात. अशावेळी सरांनी लिहिलंय की जिवलग मनाला समजून घेण्यासाठी, मनालाच सरांनी जिवलग अशी उपमा दिलेली आहे. आणि मन हे जिवलग असतंच नाही का, जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपलं मन आपल्यासोबत असतं, जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा आपलं मनच असतं जे आपल्यासोबत असतं, जे सुखात असतं, जे दुःखात असतं, जे आपल्याला समजावत असतं, जे आपल्यावर प्रेम करत असतं. म्हणून आपण स्वतःवर, स्वतःच्या मनावर हे प्रेम करायला शिकलं पाहिजे. सरांनी लिहिलंय की जिवलग मनाला समजून घेण्यासाठी, कधी जेव्हा मनात भावनांचं वादळ उठलेलं असतं त्यावेळी जिवलग मनाला समजून घेण्यासाठी काय गरज असते, तर शब्दांपेक्षा आपलेपणाची गरज असते. आपलेपणा हा कृतीतून जाणवून देण्याची गरज असते. शब्द तर कोणीही येतील जातील बोलतील, निवांत राहा, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, इथपर्यंत सांगतील आणि निघून जातील. पण जो आपलेपणा असतो तो आपलेपणा हा कृतीमध्ये असतो. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या सुखदुःखात आहे, हेही दिवस जातील, घाबरू नको, काळजी करू नको, तुला काय हवाय आणि मी इथंच आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत या कृतीतून दिसल्या पाहिजे. तो आपलेपणा जो आहे तो कृतीतून जर का दिसला, त्या मनाला समजून घेण्यासाठीचा आपलेपणा जर का कृतीतून दिसला, तर निश्चितपणे त्याचं मोल हे शब्दापेक्षा जास्त ठरतं, जास्त वरचढ ठरतं. नाही का श्रोते हो, खूप अप्रतिम सुंदर प्रत्येक शब्द बोलका असणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आपण पुढच्या चारोळीकडे

ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहितायत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की रुसले मन अलगद जपावे प्रेमाने त्याला समजवावे, रुसले मन अलगद जपावे प्रेमाने त्याला समजवावे, नाती तुटू नयेत कधी, नाती तुटू नयेत कधी, म्हणून आपणही समजून घ्यावे, म्हणून आपणही समजून घ्यावे. क्या बात आहे. आणि खरंच याची गरज आहे. आजकालची जर आपण परिस्थिती पाहतो तर धकाधकीचं जीवन आहे. प्रत्येक जण सुखाच्या पाठी धावतोय. खरं सुख तर स्वतःजवळच आहे. खरं सुख तर आपल्याच माणसाजवळ आहे. आपलं मन रुसलं तर अलगद जपावं, समोरच्याचं मन रुसलं तरीही त्याला जपावं, प्रेमाने समजवावं. प्रसंग कोणताही असला तरी नात्याला तुट देऊ नये. कधी माघार घ्यावी, कधी रागाने, कधी प्रेमाने, कधी समजावून सांगून तर कधी समजून घेऊन हे पुढे पुढे चालावं. पण नातं कधी तुटू देऊ नये. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की कधी शब्द कमी पडतात तेव्हा नजरच बोलून जाते, कधी शब्द कमी पडतात तेव्हा नजरच बोलून जाते, मनातली घालमेल हळूच समजूत घालून जाते. क्या बात आहे. कधी शब्द कमी पडतात तेव्हा नजरच बोलून जाते, मनातली घालमेल हळूच समजूत घालून जाते. नाती जपताना जिंकणं नेहमीच गरजेचं नसतं. नाती जपताना जिंकणं नेहमीच गरजेचं नसतं. थोडीशी समजूत घेतली की मन पुन्हा हसतं, थोडीशी समजूत घेतली की मन पुन्हा हसतं. आणि खरंय की नाती जपताना प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे याची गरज नसते. कारण नजर जेव्हा बोलते तेव्हा मनातली जी घालमेल आहे ती समजूत घालून जाते. मनातली घालमेल आणि त्याला घातलेली समजूत मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि त्यासोबतच एक सुंदर असा संदेश सुद्धा दिलेला आहे की नाती जपताना जिंकणं नेहमीच गरजेचं नसतं. प्रत्येक वेळी नात्यामध्ये जिंकायलाच पाहिजे असं नाही. कधी कधी हारण्यात सुद्धा मजा असते. कारण जेव्हा आपण हारतो आणि समोरचा जिंकला म्हणून त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो आनंद पाहून सुद्धा आपल्या चेहऱ्यावर जे आहे ते हसू खुलतं, नाही का. थोडीशी जरी समजूत घातली तर मन पुन्हा हसतं असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून. पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय माझी चिडचिड होता काढे माझी समजूत, माझी चिडचिड होता काढे माझी समजूत, तुझ्या अशा वागण्याने नाते झाले मजबूत, तुझ्या अशा वागण्याने नाते झाले मजबूत. क्या बात आहे. आणि खरंय श्रोते हो की एकाची चिडचिड झाली तर दुसऱ्यानं समजूत काढली पाहिजे. जे चिडचिड झाल्यानंतर समोरच्याचं वागणं असतं ते खूप मॅटर करतं. रागाला राग, द्वेषाला द्वेष, ईर्षेला ईर्षा, इगोला इगो असे जर टक्कर होत गेली दोघांमध्ये तर ते नातं टिकू शकत नाही. नातं मजबूत कधी होतं याबद्दल मॅडमनी अप्रतिम अगदी मोजक्या शब्दामध्ये मॅडमनी त्यांचे भाव व्यक्त केलेले आहेत की माझी चिडचिड होता काढे माझी समजूत, तुझ्या अशा वागण्याने नाते झाले मजबूत. जे आपण करू ते समोरचा करणार आहे. जेव्हा समोरच्याची चिडचिड होईल तेव्हा आपण समजुतीनं वागलो तर आपली चिडचिड झाल्यावर समोरचा सुद्धा ज्या पद्धतीनं आपण वागलो त्याच पद्धतीनं वागणार आहे. खूप अप्रतिम भाव या सुंदर चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये आरती नागपुरे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले. आरती नागपुरे मॅडम लिहितायत अमरावती येथून. सुंदर अशी चारोळी मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. मॅडम लिहितायत की मनाची समजूत काढणे काम जरा अवघड आहे, मनाची समजूत काढणे काम जरा अवघड आहे, थकल्या मनास जागवणे मोठा फार संघर्ष आहे, थकल्या मनास जागवणे मोठा फार संघर्ष आहे. आणि खरंय की मनाची कुणाच्या समजूत काढणं मग ती स्वतःच्या असो इतरांची असो ते काम खरंच सोपं नसतं. त्यावेळे जे शब्दप्रयोग आपण करतो त्याला खूप महत्व असतं. आणि मन जेव्हा थकून गेलेलं असतं त्यावेळी त्याला जागवणं, त्याला पुन्हा सकारात्मकतेकडे नेणं किंवा तो प्रसंग टाळणं हा खूप मोठा संघर्ष असतो, नाही का. यालाच मॅडमनी अप्रतिम

आपणच अपेक्षा कमी ठेवणं, आपणच इतरांकडून जर अपेक्षा कमी ठेवल्या तर निश्चितपणे दुःख कमी होईल। सर्वांना प्रेमाने भेटू, सर्वांना सर्वांशी प्रेमाने बोलू आणि आपल्या अपेक्षांचं ओझ इतरांवर कमी लादू, आपल्याच भावनांना आपण आवर घालू। खूप अप्रतिम सुंदर समजूती या शब्दाच्या अनुषंगाने मॅडमनी ही चारोळी शब्दबद्ध केलेली होती। श्रोते हो, पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये शेख पिरपाशा इसाक सर लिहित आहेत, राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून। शेख पिरपाशा इसाक सरांनी राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे। सर लिहित आहेत की समजूत तिची काढता काढता नाकीनऊ आलंय, समजूत तिची काढता काढता नाकीनऊ आलंय, हट्टी आहे तीही फार, हट्टी आहे तीही फार, सांगतही नाही माझं काय चुकलंय, सांगतही नाही माझं काय चुकलंय। आणि असंच असतं की आपलं काय चुकलंय हेच आपल्याला माहीत नसतं, पण ती रुसलेली असते आणि तिची समजूत काढता काढता अगदी नाकीनऊ येऊन जातं, तीही हट्टी असते, समजून घेता घेत नाही। जर का चूक कळली तर ती सुधारता तर येईल, पण नेमकी चूक काय आहे हे न सांगता जेव्हा राग धरला जातो तेव्हा त्या गोष्टीला समजावणं हे खरंच दिव्य काम असतं, नाही का? म्हणून सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली ही चारोळी आहे की समजूत तिची काढता काढता नाकीनऊ आलंय, हट्टी आहे तिची फार, सांगतही नाही माझं काय चुकलंय। आणि खरंय की चूक जी आहे तीच माहीत नाही, तर समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, चूक सांग म्हणून पण प्रयत्न केला, चूक ही सांगितली जात नाही आणि समजूनही घेतलं जात नाही। खूप अप्रतिम असे भाव या सरांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि श्रोते हो, या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भीमराव नारायण हरले सरांनी काटोल रोड नागपूर येथून लिहिलंय। भीमराव नारायण हरले सर लिहित आहेत काटोल रोड नागपूर येथून। सरांनी लिहिलंय की म्हणी नाचती सदा कुविचारभूत शंका कुशंकांनी मेंदू होई पराभूत। क्या बात आहे, म्हणी नाचती सदा कुविचारभूत, म्हणी नाचती सदा कुविचारभूत शंका कुशंकांनी मेंदू होई पराभूत, तेव्हा बनावे तया जीवनी शांतीदूत, तेव्हा बनावे तया जीवनी शांतीदूत, जीवन फार सुंदर काढावी समजूत, जीवन फार सुंदर काढावी समजूत। क्या बात आहे, क्या बात आहे। तर जेव्हा मनामध्ये कुविचाराचं भूत नाचायला लागतं, शंका कुशंकांनी मेंदू पराभूत होऊन जातो, तेव्हा त्यांच्यासाठी आपण शांतीदूत बनावं, त्यांची सुंदर अशी समजूत काढावी आणि एखाद्याची त्यांच्या मनामध्ये कुविचाराचं भूत नाचत असताना समजूत काढल्यानंतर खरंच त्यांचं जीवन हे सफल होऊन जाईल। खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या रचनेमध्ये होते श्रोते हो। तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात। तुम्ही अखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM।

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एंगर इज अ वेपन जिसको हमने हर परिस्थिति में यूज करना शुरू कर दिया है। व्हाट वी आर नॉट रियलाइजिंग दैट वेपन डजंट वर्क, इट्स नॉट प्रोवाइडिंग एनी रिजल्ट, लेकिन फिर भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूं, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग, ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में। तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील कि नथिंग इज इन माय कंट्रोल। सो दैट इटसेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रुति हो। श्रुति हो समझू या शब्दाच्या अनुषंगानं आपण मागील रविवारी सुद्धा आणि या रविवारी सुद्धा भरभरून असं बोललो, खूप बोलक्या अशा या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या होत्या। समजूत हा शब्दच तसा होता, समजूत जो प्रत्येकाला वाटतो की आपली कोणीतरी काढावी, पण आपण कोणाची कधी समजूत काढतो का? कधी आपण कोणाला समजून घेतो का? एखादा व्यक्ती आपल्यावर रागावला, एखाद्या व्यक्तीने आपल्याला रागाच्या भरामध्ये काही बोलला, तर आपण लगेच त्याच्याबद्दल नकारार्थी मत करून टाकतो। आपण कधीही त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा विचार करत नाही, तो व्यक्ती ती गोष्ट का बोलला याचा आपण कधी विचार करत नाही। आपल्याला जेव्हा तो विचारच मनामध्ये येत नाही, आपल्याला एकच गोष्ट माहीत असते की हा व्यक्ती चुकीचा आहे, हा व्यक्ती आपल्याला असं बोलला आणि या व्यक्तीनं असं बोलायला नाही पाहिजे। जशा अपेक्षा आपल्या इतरांकडून असतात की आपल्याला समजून घेतलं पाहिजे, तसं समोरच्याही आपल्याकडून असणारच नाही का? म्हणून एकमेकांना समजून घेत, एकमेकांना सोबत घेत समजुतीचा हा प्रवास असला पाहिजे। नातं ही समजूतदार असलं पाहिजे, नातं हे वेळ काळ प्रसंग याचं भान ठेवून बोलणारं असलं पाहिजे। नात्यामध्ये कधी कोठे काय बोलावे, कोणत्या वेळेला बोलावे याचं अचूक टायमिंग साधता आलं पाहिजे। चुकीच्या वेळेला चुकीच्या प्रसंगाबाबतीत चुकीचे बोललेले शब्द हे काळजावर घाव करतात। नातं हे वरवर जरी चालू असलं तरी त्या नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा नसतो। नात्यामध्ये जरी सर्व काही ठीकठाक चालू आहे असं वाटत असलं तरी मनामध्ये कुठेतरी सल असते, खंत असते की

समजून घेतलं जात नाही, माझ्या भावना समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत। आणि जेव्हा अशी मानसिकता एखाद्या व्यक्तीची बनते तेव्हा तो व्यक्ती हळूहळू दूर व्हायला लागतो, तो त्या नात्यापासून दूर व्हायला लागतो। म्हणून नात्याला जर सदाबहार ठेवायचा असेल तर त्या नात्यामध्ये समजूतदारपणाचा कायम ओलावा असला पाहिजे। वेळ काळ प्रसंग पाहून बोललं पाहिजे आणि आधी तू नंतर मी ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे। कारण प्रेम या शब्दाची व्याख्या सुद्धा तीच आहे, प्रेम म्हणजे त्याग आहे, प्रेम म्हणजे समर्पण आहे, प्रेम म्हणजे आधी तू मग मी असं आहे। कारण जे आपण देऊ तेच रिटर्न येणार, जे आपण बोलू तेच रिटर्न येणार, जे आपण करू तेच रिटर्न परत आपल्याकडे येणार आहे। म्हणून आपण काय बोलतोय, कोणाला बोलतोय, कोणत्या प्रसंगावर बोलतोय, कोणत्या प्रसंगाबद्दल आपण रिॲक्ट होतोय, राग द्वेष ईर्षा मत्सर या सर्व गोष्टींना आपण जे आहे ते कायम दूर ठेवलं पाहिजे। आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि एवढंच नाही तर आपण आपल्या जीवनाला आनंदी बनवलं पाहिजे, आनंदाचे आणि सुखाचे छोटे छोटे क्षण वेचून। जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा। श्रोते हो, समजूत या शब्दाच्या अनुषंगानं तुमच्याशी भरभरून असं बोलत असताना तुमच्या अप्रतिम सुंदर चारोळ्यांचं जे आहे ते विश्लेषण करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की प्रत्येकाला स्वतःला समजून घ्यायचं आहे, प्रत्येकाला समोरच्याला सुद्धा समजून घ्यायचं आहे। कधी माफी मागून तर कधी माफ करून, पण मनातले भाव समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीत, मग काय करावं लागेल? प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की जरी समोरचा चुकला तरी तो जर का आपल्याला समजून घेतोय, तो जर का आपल्याला माफी मागतोय, किंवा त्याची जर इच्छा आहे की चूक मान्य करण्याची, कधी कधी चूक असो किंवा नसो तरीही मान्य करायची, तेव्हा त्याच्या भावभावनांचा सुद्धा आदर झाला पाहिजे। ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की समोरच्यानं करावं त्या त्या गोष्टी आधी आपण केल्या पाहिजे, निश्चितपणे जीवन आनंदी होईल। नाही का श्रोते हो? श्रोते हो, बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता आपल्या शोची वेळ संपत आलेली आहे। आणि तुम्ही घड्याळ पहा, ते कळत नाही की शोची वेळ कधी संपली। असंच होतं प्रत्येक शो मध्ये, आपण शो सुरू करतो, तुमच्या सुंदर सुंदर चारोळ्या असतात, त्या मी वाचतो, त्यातले भाव आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि बघता बघता शोची वेळ संपून जाते। पुन्हा एक आतुरता लागून राहते की पुन्हा पुढच्या रविवारी तुम्हाला भेटायचं आहे, परंतु वेळेचं हे बंधन आपल्या सर्वांना पाळावं लागणार आहे। म्हणून मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या। हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आणि तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। आनंदी रहा, आनंद लुटा आणि सर्वजण काळजी घ्या।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार, अलग प्रेमियों की श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्र हो तुमच्या पसंतीस उतरलेल्या तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज अलकची झलक प्रयोग क्रमांक 219 आणि 20 सप्टेंबर 2026 अलकप्रेमी रसिक श्रोते हो खरंच एकापेक्षा एक छान एकापेक्षा एक दमदार अलग प्रयोग क्रमांक 218 मध्ये तुम्ही ऐकल्यात। फक्त थोडीशी खंत अशी वाटली, म्हणाव्या तितक्या प्रतिक्रिया आल्या नाहीत। काही अलककार अलग ऐकतात प्रतिक्रिया देत नाहीत, काही अलककार फार उशिरा प्रतिक्रिया देतात। प्रतिक्रिया द्यायलाच हवी असा अट्टाहस आरजे जगदीशचा अजिबात नाही। फक्त प्रतिक्रिया अशासाठी असते की तुम्ही अलक वाचलीत आणि आम्ही ती अलक ऐकली याची पोच पावती, बस इतकंच। अलक ऐकली बरं वाटलं, आनंद झाला, अलक ऐकली अजून चांगली सांगता आली असती अशी प्रतिक्रिया दिली तरी चालेल, पण प्रतिक्रिया द्या। कारण कलाकाराला नको असतं, नाही मिळालं तरी चालतं पेमेंट, पण त्याला हवी असते त्याच्या सादरीकरणाची कमेंट। अलकप्रेमी रसिक श्रोते हो प्रयोग क्रमांक 219 मधील पहिलीच अलक आरजी जगदीश सादर करतोय। थेट पंढरपूर येथील अलककार जयश्री शिंदे रत्नश्री या टोपण्णाने लिहितात त्यांची अलक। सगळी पाने गळून गेली, तग धरून राहिलेल्या एकट्या पानाला झाड खिन्नपणे म्हणाले, तू का थांबलास? वाऱ्याच्या झोताने

सारे हे पान जीव मुठीत धरूनही हसून म्हणाले, तुझ्या सोबतीला कोणी आलं की जाईन मी। अलक्का जयश्री, मला इथे थोडासा राजकारणाचा गंध, राजकारणाचा वास येतोय। म्हणजे अलीकडे जे महाराष्ट्रात चाललंय, याला सोड त्याच्याकडे जा, त्याला सोड त्याच्याकडे जा, आणि त्याच्यात निष्ठावान कार्यकर्ता या न गळलेल्या पानासारखा असावा, तो ठाम असावा। त्याने ठरवलेलं असेल, अर्थात काही ठरवलेले सुद्धा निष्ठून निघालेच, पण तरीही त्याने ठरवलं असेल असंही असू शकतं। आणि तसंच या पानाचं आहे, म्हणजे मला वाटतं निसर्गातल्या पानगळीत साथ न सोडणाऱ्या या पानाने आपल्याला एक चांगला मजबूत दमदार संदेश दिलाय। अलकप्रेमी रसिक श्रोते, कालच ज्येष्ठा गौरी विसर्जन झालं, जो आला त्याला जावत लागणार आहे, त्याला संपावत लागणार आहे, कारण परिवर्तन ही नांदी असते। बाप्पा आले, काहींचे दीड दिवसात गेले, काहींचे अडीच दिवसात गेले, काहींचे पाच दिवसांनी, काहींचं काल ज्येष्ठा गौरी विसर्जनाबरोबर बाप्पांचं विसर्जन झालं, काहींचं अनंत चतुर्दशीला होईल। पानाने आपल्याला हेच शिकवलंय की जायचं सगळ्यांनाच आहे, पण एकटं सोडून जाण्यापेक्षा आपण सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्र घेऊन गेलं तर, किंवा आपण थोडीशी साथ दिली तर दुसरा कोणतरी येईपर्यंत। वा अलकर जयश्री, मानाचा मानाचा मुजरा तुमच्या या अलकला, खूपच छान। ऐकूया पुढची अलक। हृदय जॉकी या टोपणनावे लिहिणारे अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोबामत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून लिहितात, 80 चे दशक म्हणत लोक धूमधडाक्यात आपले सद्यस्थितीतील फोटो AI वर अपलोड करत होते। होते या शब्दाचा अर्थ त्याची वाट पाहत होता। अलकर अमरदीप, तुम्ही भंडावून सोडता हो अलक लिहिता, आणि एक तर तुमची अलक नियमितपणे विषयाला धरून असते, म्हणजे त्या आठवड्यात काय घडलंय, त्या 15 दिवसात काय घडलंय, त्याचं प्रतिबिंब तुमच्या अलकमधून पडत असतं, आणि त्यात तुमचा प्रगल्भ विचार तुम्ही मिसळता, आणि मग एक भन्नाट अलक तयार होते, केवळ प्रसंग न राहता। आता बघा ना, खरंच 80 च्या दशकाचं सगळ्यांनाच फॅड लागलंय, पण अलककर अमरदीप मला सांगायला अभिमान वाटतोय, मी असा फोटो काढून घेतला नाही, काढून घेणार नाही, कारण हा ट्रेंड ज्यावेळेला येतो मला ट्रेंड मान्य नसतो, कारण ट्रेंड आला की आपण सगळ्यांनी वाहत जाणं ह्याला काहीच अर्थ नाही। आणि मग वाहत गेलो की होते या शब्दाचा अर्थ त्याची वाट पाहत होता, असा होतो म्हणजे अपलोड करत होते त्याची वाट पाहत होता, त्याची वाट कदाचित त्या ठिकाणी सायबर गुन्हेगार पाहत होता, त्याची वाट कदाचित त्या ठिकाणी सायबर फ्रॉड पाहत होते, त्याची वाट त्या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपण कसे दिसत होतो पण तो AI ने दिलेला फोटो आहे। मला एक साधी गोष्ट विचारायची वाटते, आता जो 80 मध्ये नव्हता, जो 70 तो 80 च्या ऐवजी 90 ला जन्म झालाय, त्याचा AI मध्ये टाकलेला फोटो कसा येत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे रस्त्यावर ज्याला जादूगार जादू दाखवतो आणि जादू दाखवल्यानंतर असं म्हणतो की हा तावीज इकडे बांधला तिकडे बांधला की नोकरी मिळेल, एक साधा प्रश्न स्वतःला विचारायचा, मग तो का वणवण भटकतोय? उत्तर आपल्याला लगेच सापडेल। अलककार अमरदीप मानाचा मुजरा तुमच्या अलकला। म्हापसा गोवा येथून अलककार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, घरात आलेल्या नवीन सुनेला ती सारखी रागवायची। आज तिने एका कुंडीतील रोप दुसऱ्या कुंडीमध्ये लावले, त्या झाडाला पालवी फुटायला बरेच दिवस लागले, तेव्हा तिच्या लक्षात आले रोप असो की माणसे नवीन घरात रुजायला वेळ लागतोच। अलककार आरती, पण मला एक म्हणायचं काय आहे, हे रोप रुजण्यानंतर तिच्या लक्षात आलं, तिने सुद्धा त्या ठिकाणी सासूच्या हाताखाली सून म्हणून काम केलंच की, तेव्हा नाही का लक्षात आलं, किंवा तो अनुभव तिला इथे उपयोगी नाही का आला? अर्थात तुमची अलग दमदार आहे, पण मला प्रश्न पडला तोही तितकाच जबाबदार आहे। मला वाटलं म्हणून मी प्रश्न विचारला, बाकी तुमची अलग छान आहे, खरंच आहे, रुजायला वेळ लागतो, थोडासा वेळ द्यावा लागतो, नवीन आहेत, थोडस स्थिर स्थावर व्हायला, त्यात नववधू प्रिया मी वावरते उगाच म्हटलेलं आहे का? ऐकूया पुढच्या अलक। लातूर येथून अलककार प्रभाव आडकर लिहितात, विषमतेचे थर, आपल्या भावाची ती गलिगात्र अवस्था।

पाहून छोटी म्हणाली, दादा दादा दही अंड्या फोडण्यापेक्षा विषमतेचे थर फोडण्याचा प्रयत्न कर ना. अलंकार प्रभा प्रभावंत आहात तुम्ही, तुमच्याकडे एक वेगळीच प्रभा आहे. खरंच ती प्रभा जपा जोपासा, खूप मोठ्या व्हा. किती कारुण्यमय अलक आणि किती कारुण्यमय हाक त्या छोटीची आहे विषमतेचे थर फोडण्याचा. खरंच अलकच्या थरात असलेले कोणत्या जातीतले असतात याचं एकदा सर्वे झाला ना तर उच्चवर्णीय किती त्याच्यात असतात या प्रश्नाचं उत्तर सापडेल. पैसे लावणारे त्या ठिकाणी जे गडगंज श्रीमंत आहेत त्यांची मुलं त्या थरात असतात का? फक्त तो थरथराट समोरून अनुभवत असतात. पैसा फेको तमाशा देखो अशीच काहीशी परिस्थिती आपण सण उत्सवांची करून ठेवली आहे. वळी या पुढच्या अलककडे. वर्षासे टोपण्णा आणि नागपूर येथून अलककार वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात, घरी मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची नड होती, तेव्हाच तिला धावण्याच्या स्पर्धेविषयी समजले आणि कसलाही विचार न करता तिने त्यात भाग घेतला. धावताना पायातील चप्पल इजा करत होती म्हणून तिने चप्पल हातात घेतली आणि अनवाणी धावली. शेवटी मुलीच्या पुस्तकांची गरज भागवूनच ती थांबली. अलंकार वर्षा ही कमालीची गरिबी दारिद्र्य आणि दारिद्र्याखालच्या माणसांची शोकांतिका ऐकली ना की असं वाटतं हे परमेश्वर का, हे भोग हे गणेशाम यांच्याच पाठी का ती चप्पल हातात घेऊन धावावं लागतंय? कशासाठी? वह्या पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी. आणि श्रीमंतांची मुलं शाळा सुटल्यावर पिझ्झा बर्गरवर ताव मारतात. मी म्हणत नाही असं त्यांनी झुणका भाकर खावी, पण कमीत कमी झुणका भाकर मिळेल इतकं गरिबांच्या वाटेला तरी यावं की नाही? अलंकार वर्षा खंत अप्रतिम व्यक्त केलीत त्या माऊलीला मानाचा मुजरा जी चप्पल हातात घेऊन आपल्या मुलीसाठी धावली. मला वाटतं ती मुलगी नक्कीच इतिहास घडवेल. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले वारजे पुणे 58 येथून अलंकार अंबादास ठाकूर. पुण्यातील सर्व अलंकार मित्रांना मी वारंवार विनंती करतो, निळ्या टिकवर क्लिक करा, तुम्हाला ताबडतोब मोबाईलमध्ये लाईव्ह रेडिओ ऐकता येईल आणि तो लाईव्ह ऐका. कारण तुम्ही जितका लाईव्ह ऐकाल तितकं तिथे पुणेरी आवाजच्या कार्यालयामध्ये त्याची नोंद होते. म्हणून माझी वारंवार विनंती आहे की रेकॉर्डिंगवर राहू नका, लाईव्ह ऐकत चला, लाईव्ह ऐकत चला. अलंकार अंबादास लिहितात, शहरातील चमकदार राहणीमान अर्जित करून राखण्यासाठी आपल्या आईवडिलांपाठी लहानाचे मोठे करणाऱ्या वडील भावाला त्याच्या वाटणीत येणाऱ्या अल्पशा जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करायला त्यांनी सोडले. जागतिक महामारीचा काळ सुखरूपपणे पार करायला त्यांचा भाऊ आणि तो जमिनीचा अल्पचा तुकडाच उपयोगी पडला. वा अलंकार अंबादास मानाचा मुजरा, म्हणजे या विषमतेला छेद दिलात आणि विषमतेवर सुद्धा त्या ठिकाणी लोक कशा पद्धतीने मात करू शकतात, उरफाट्या काळजाची माणसं कशी असतात याचं छोट्याच्या आणि आपल्या छोट्यांना सांभाळून घेणारे वडील बंधू कसे असतात यांचं योग्य समर्पक उदाहरण तुम्ही या अलकपर्यंत दिलं. खूप छान. ऐकूया सोलापूर येथील अलककार विद्या चव्हाण माने लिहितात, ती समोर होती शब्द नव्हते फक्त नजर. एक प्रश्न त्याच्या नजरेत होता, तुला अजूनही वाटतं का? ती काहीही बोलली नाही, फक्त हलकस हसली आणि नजर थोडी खाली केली तेवढंच उत्तर पुरेसं होतं. अलंकार विद्या, नजर बाजने नजर सनम को नजर मिलाते नजर से देखा, नजर के ऊपर नजर मिली तो नजर चुरा के नजर से देखा, नजर नजर ने क्या नजर से देखा. वाह अलंकार विद्या, नजरेने होकार देण्याचं महात्म्य, नजरेने होकार भरण्याचा कौतुक सोहळा आणि अजूनही तुझ्या मनात आहे का हे नजरेनेच विचारणं किती सुंदर. मला वाटतं या नजरा नजरीच्या खेळाला मानाचा

मुद्रा नजर लागू नये इतकीच इच्छा. ऐकूया थेट अमेरिका केंटकी येथून अलंकार शिल्पा कुलकर्णी लिहितात. फोनवरील शुभेच्छांचा पाऊस पाहून तो अक्षरशः भारावून गेला. तितक्यात दारावरची बेल वाजली आणि त्याने आलेलं पार्सल घेतलं. आत आईच्याचे लाडू आणि थेंब पडून किंचित पुसट झालेली लहानशी चिठ्ठी होती. शुभेच्छा लांबूनच आलेल्या पण मगाच्याच भारावलेपणाची जागी आता गहीवर फुटला होता. अलंकार शिल्पा, अमेरिकेत राहूनही तुम्हाला भारतीयांची किती आठवण येत असेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलक आहे. आणि शिवाय आई आई असते. मला वाटतं या अलकला मानाचा मुद्रा मिळायलाच हवा. खरंच आईच्या हातच्या लाडूंची चव काही अप्रतिमच असते. कुठल्याही स्वीटमार्टमध्ये हलवाईच्या दुकानात ते मिळूच शकत नाहीत. ऐकूया गडचिरोली येथील आयटीआय चौक येथून अलंकार उपेंद्र रोहणकर लिहितात. गुरुजीने फळ्यावर पुस्तकाचे चित्र काढले. पुस्तकात त्याला ज्ञानाचा खजिना मिळाला आणि पुस्तकाचे पुढे पुस्तकच पुढे त्याचे गुरु झाले. अलंकार उपेंद्र जबरदस्त. खरं त्या पुस्तकानं आपलं सखा मानलं पाहिजे, आपला मित्र मानलं पाहिजे, कारण पुस्तकांमुळेच आपण त्या ठिकाणी ज्ञानी होतो, शहाणे होतो आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. पुस्तकांना गुरु मानणे खरंच आजची काळाची गरज आहे. ऐकूया FY MSc कम्प्युटर सायन्स करत असणाऱ्या रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथील अलंकार दीपाली साहेबराव साळवे लिहितात. 5 मिनिटे उशीर झाला आणि बस निघून गेली. धापा टाकत ती धाडाच्या सावलीत उभी राहिली. बाबा होते तेव्हा सूर्य वर आल्याशिवाय जाग येत नव्हती. आज ती घरचा पुरुष झाली आहे. अलंकार दीपाली मानाचा मुजरा. खरंच जबरदस्त अलक आहे. म्हणजे ती घरचा पुरुष होणे, बाबा असताना त्या ठिकाणी आरामात सगळं मिळत होतं, आज त्या बाबांची किंमत कळते आणि अगदी थोडक्यात अलक मांडून तुम्ही घरासाठी कर्त्या पुरुषाचं महत्व किती असतं आणि कर्ता पुरुष असताना आपल्याला त्याची जाणीव कशी नसते. अनेक पैस तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलेत. अगदी ऐसपैस अलक असायला पाहिजे असं नाही. अलक असते छोटी गोष्ट सांगते मोठी. कुठेही जाऊ नका, मी हा गेलो हा आलो. तुम्ही ऐकत राहा गाणी गप्पा गोष्टी आणि आनंदी राहा, आनंद लुटा. पुढचा भाग घेऊन लगेचच परत येतो.

रसिक श्रोते हो झलक आमची। पालक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 20 सप्टेंबर 2026 आणि अलग झलक प्रयोग क्रमांक 219। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंतच्या भागामध्ये बाप्पाच्या आशीर्वादाने आणि अलककार मित्रांच्या कृपेने त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे त्यांच्या प्रभावी प्रतिभाशक्तीमुळे आपण दर्जेदार अलक ऐकल्या। अनेक विषयांवरच्या अलक ऐकताना मला वाटतं तुम्हा सगळ्यांना नक्कीच आनंद झाला असेल। गणपती बाप्पा आला की मोबाईल आपल्यापासून कोसो दूर जातो। फोटो काढण्यापुरता मोबाईल, फोटो पाठवण्यापुरता मोबाईल, बाकी बाप्पा बरोबर गप्पा। खरंच बाप्पा तू कायमचाच का नाही बरं राहत आमच्याकडे, असं एका छोट्या मुलाने रडत रडत विचारलं बाप्पाला। तू कायमच राहिलास तर आई बाबा मोबाईल सोडून माझ्याकडे बघतील रे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कधी कधी लहान मुलं जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात ते असंच। आणि माझी अलककार मित्रमंडळी सुद्धा अगदी अशाच तत्वज्ञान रूपी अमृतात सारख्या अलक पाठवतात आणि जबरदस्त अलक पाठवून पुणेरी आवाज 107.8 FM उपकृत करतात। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, प्रेम असंच राहू द्या, बाप्पाच्या आगमनासारखं प्रफुल्लित मन करणार। ऐकूया उल्हासनगर इथून अलककार प्रियंका शिर्के बऱ्याच दिवसानंतर आपल्याकडे अलक पाठवत आहेत। दोघी एकाच बाकावर बसले होते पण नजरा मात्र मोबाईलमध्ये गुंतल्या होत्या। पूर्वी तासन तास बोलणे शब्द अपुरे पडायचे, आज बोलायला शब्द असूनही बोलायला कोणीच नव्हतं। अलका प्रियांका, आत्ताच मोबाईलचा कारनामा सांगितला आणि तुमची अलक आली। अलकर प्रियांका नियमितपणे अलक पाठवा, दर 15 दिवसांचा अलक पाठवा, शिरस्ता ठेवा अलक पाठवण्याचा, मग तुम्हाला त्या ठिकाणी उत्तम लेखनाचा रस्ता सापडेल आणि प्रगल्भ प्रौढत्व येईल तुमच्या लेखणीमध्ये आणि दर्जेदार अलक लिहाल। केवळ प्रसंगापेक्षा अलकमध्ये अलकत्व शोधण्याकडे तुमचा कल असू द्या, कथा शोधण्याकडे कल असू द्या। अलक प्रियांका, खरंच आहे शब्द नसतात तेव्हा मोबाईल शस्त्र हातात आपल्या येतं आणि मग शब्द संपतात, मोबाईल नावाचं फुलस्टॉप येतं। चला वळूया पुढच्या अलककडे। नागपूर येथून अलककार सो स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात गुरुदक्षिणा। आपल्या ज्ञानाने शिक्षकाने एका गरीब विद्यार्थ्याला उचित मार्गदर्शन केले, त्याची फीस भरून त्याला डॉक्टर केले। काही दिवसांनी त्या शिक्षकाच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या एकट्या पडलेल्या मुलालाही डॉक्टर करून त्याने गुरुदक्षिणाच दिली। अलककार स्वप्ना, खूप खूप छान अलक आहे तुमची, अर्थात डॉक्टर केलं आणि हे महत्वाचं आहे, त्याने गुरुदक्षिणा दिली हे नसतं तरी चाललं असतं। एकट्या पडलेल्या मुलाला त्याने डॉक्टर केले, इथे तुमची अलक संपली असती, काहीच हरकत नव्हती। पण तरी हरकत नाही, अलक महत्वाची इथे नाही आहे, इथे महत्वाचं आहे अलक मधलं कथन करण्याची तुमची भूमिका। बघा ना, प्रसंग घडतो त्या प्रसंगावर त्या ठिकाणी आपण लिहित असतो, लेखन करत असतो, कथा रचत असतो। ती कथा कथानकाला आपल्याला फुलवायचं काम कथानक करत असतं त्या कथेला, म्हणून त्या ठिकाणी कथानक महत्वाचं आहे, कथा महत्वाची आहे, अलकत्व महत्वाचं आहे। खूप छान, आणि त्या शिक्षकाला आणि त्या गरीब विद्यार्थ्याला दोघांनाही मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलक, ज्यांनी नुकताच वाढदिवस साजरा केला अशा अलककार परवीन कौसर बेंगलोर येथून लिहितात उंच गगनचुंबी टॉवरमध्ये 4 बेडरूमचा फ्लॅट घेऊन वास्तुशांतीचे आमंत्रण देण्यासाठी बहिणीला फोन केला। फोनवर बोलताना मन मात्र गावातील पडक्या घराला जाणाऱ्या पाऊल वाटेवर अडखळले। त्याच घराच्या वाटणीवरून वाद होऊन हक्क सोडपत्रावर सही केली होती। बापरे, अलककार परवीन खरंच आहे, म्हणजे बहिणीला त्या ठिकाणी आता इस्टेटीमध्ये वाटा मिळतो, मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे।

कारण एकाच आई बापाचे जर ते लेकरं आहेत तर दोघांनाही समान हक्क का नाही? आणि मग हक्क सोडपत्रासाठी बऱ्याच घरांमध्ये ही भांडणं होतात. हक्क सोडपत्राच्या नावावर बऱ्याच बहिणी सुद्धा पैसे घेतात. अर्थात बहिणीने पैसे घेऊन हक्क सोडणं ही एक प्रकारची जबरदस्ती नाही का? कारण आज आपण जे पैसे घेऊ त्या पैशाची किंमत आणखीन 10 वर्षानंतर जागेच्या किमतीसारखी असेल का? मग गगनचुंबी इमारतीमध्ये 4 BHKचा फ्लॅट घेतला तरी सुद्धा तुम्ही भावना तुमची फ्लॅटच करून टाकलीत, भावना ब्लॉक करून टाकली त्या ब्लॉकमध्ये जाऊन. अर्थ काय? मग ते घर पडकं घरच खरं का तिथे घराला घरपण आहे, माणुसकीचा ओलाव आहे? ऐकूया पुढची अलग. नागपूर येथील अलग का डॉक्टर जयश्री हजारे लिहितात, सीमाताईंची सोन्याची चेन सापडत नव्हती म्हणून ताईंनी माझ्यावर आरोप केला, कारण घरात आम्ही दोघीच होतो. 2 दिवसांनी हरवलेली चेन शोधत होतो आणि तिसऱ्या दिवशी सकाळी बागेत उंदराच्या बिळाजवळ चेन सापडली. हरवलेल्या चेनचे रहस्य उलगडले. स्मिताताईंना पश्चाताप झाला. त्यांनी माफी मागितली कारण मी गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत होते. अलगकर जयश्री खरंच आहे, गरीबावरच आपण पहिला आरोप करतो. आपण हा विचार करत नाही की अजून काहीतरी झालं असेल किंवा काहीतरी घडलं असेल, कुठेतरी गेली असेल, नजर चुकीने आपण कुठेतरी ठेवली असेल. ती इमाने इतबार काम करते तिच्यावर त्या ठिकाणी. फक्त मलाही ते असं म्हणायचं आहे, स्वाभिमान तिचा दुखावला, तिला ताबडतोब जायला होतं, घर सोडून द्यायला होतं, ते काम सोडून द्यायला होतं. पण अर्थात गरीबाच्या व्यथा वेदना चिंता वेगळ्या असतात. काम सोडल्यानंतर आणि हा शिक्का घेऊन तिला दुसरीकडे काम कुठे मिळालं असतं म्हणून तिने सोडलं नसेल. पण गरीबाच्या असहायतेचा असा दुरुपयोग, असा त्या ठिकाणी गैरफायदा कधीच घेऊ नये. कारण कर्म ही वरती मोजली जात असतात, दुष्कर्म ही आधी मोजली जातात. अलगकर जयश्री, तुम्हाला फक्त एक सूचना करायची वाटते. प्रथम अलगकर आद्य अलककार श्री राजेंद्र वैशंपायन असं म्हणतात की अलकमध्ये विशेष नाम येऊ नयेत. विचारून बघा एकदा त्या ठिकाणी, त्यांच्याबरोबर चर्चा करा किंवा कुठल्याही समूहामध्ये व्यवस्थित लक्ष घ्या. म्हणजे मग ती अलग सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वसाक्षी बनते असं प्रथम अलगकार श्री राजेंद्र वैशंपायन यांचं म्हणणं आहे. मी फक्त त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला, पोचवला. सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम येथून अलगकार विवेकानंद यशवंत मराठे लिहितात, तिचा नवरा देशकार्य करताना शहीद झाला. आपलं कुंकू नसलेला चेहरा तिने झाकून ठेवला. सासूबाईने तिला जवळ ओढून कुशीत घेतले. आता यापुढे तूच माझी लक्ष्मी आहेस म्हणून कपाळाला कुंकवाचा आधार दिला. वा अलंकार विवेकानंद, नाव शोभते बरं का तुम्हाला? खरंच संस्कृतीचा वस्तुपाठ, परिपाठ, संस्कृतीचं योग्य चपकल असं उदाहरण तुम्ही यातून दिलं. यातून त्या ठिकाणी तुम्ही परिवर्तन ही समाजाची कशी नांदी आहे, उत्सवाची कशी नांदी आहे, त्याचा योग्य दाखला तुम्ही दिलात. तुम्हाला, तुमच्या अलकमधल्या सासूबाईंना आणि तुम्हाला सुद्धा मानाचा मानाचा मुजरा. फक्त एक लक्षात ठेवा, मी अलक तुमच्याकडून मागून घेतली, तुम्ही विसरता अलक पाठवायला. हे बरं नवराव, एवढं छान लिहिता तर छान छान अलक पाठवत चला. दर 15 दिवसांचा अलक पाठवा. तुम्ही नियमित देणारे आहात म्हणून नियमितपणे अलग पाठवत चला. ऐकूया पुढची अलग, जे बऱ्याच दिवसानंतर आपल्यापर्यंत अलग पाठवतात. गीतकार, कवी, अलगकार अमोल साबळे सोलापूर येथून. धोकेबाज नवऱ्याची जिगरबाज बायको. धनंजय अशूवर प्रेम नव्हतं, फक्त एक नाटक होतं. काही दिवसांनी मला शोधत माझ्या ऑफिसमध्ये रडत विचारपूस केली. समजलं की असूने तिच्या घरी सांगितलं आहे की धनंजयच्या नावाने एक छोटं बाळ जन्मास येणार आहे. त्यांच्या आणि माझ्या घरच्यांनी लग्न करणे एकच पर्याय दिलाय म्हणून जाता जाता तुला भेटून जावं असं वाटलं, आत्महत्या करणार आहे. मी त्याला समजावून सांगितलं, त्यासोबत त्याच्या गावी गेलो, 8 दिवस राहिलो. एकदाच याचं लग्न झालं आणि मी निघून परत कामाला आलो. अलग का अमोल, थोडं आटोपशीर पाडाया होते. पाल्लाविकता टाळा, गोंधळ टाळा, व्यामिश्रता त्या ठिकाणी अलगमध्ये असली तरी चालेल, पण अलगचं अलकत्व हरव देऊ नका. नेमकं काय सांगायचंय ते कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. इथे त्या ठिकाणी केलेला जो बनाव आहे, धोकेबाज नवऱ्याची जिगरबाज बायको,
हे तुम्ही दिलेलं शीर्षक

प्रथम अलंकार श्री राजेंद्र वैशंपायन असंही म्हणतात की अलंकला शीर्षक देण्याची आवश्यकताच नाही, कारण अलक शीर्षक विनाच बोलत असते, सांगत असते, मांडत असते. पण तरी पण या अलकमध्ये नेमकेपणा आला तर ती अधिक उदार होईल तुम्ही दिलेल्या अलकच्या नावासारखीच. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच एकापेक्षा एक दर्जेदार अलक आपले अलककार विश्वेश रमेशराव देशपांडे पाठवतात छत्रपती संभाजीनगर वरून. पण अलीकडे ते थोडेसे नाराज आहेत असं वाटतं, त्यांनाही मला आठवण करून द्यावी लागली. अलककार विश्वेश लिहितात, अरेच्चा हे असं असतंय का बाळा, बँकेत न जाता माझी म्हातारपणाची शिदोरी वाचवलीस तू. गुरु कुठेही कसाही भेटतोच, कर्म चांगले पाहिजे, त्याने आजोबांना संगणक वापर शिकवला होता. वा वा अलंकार विश्वेश, कमालीचा आजोबाचं आणि नातवाचं नातं. शिवाय निरक्षरता अलीकडच्या काळात कम्प्युटर न येण्यामध्ये आहे याचे उत्तम उदाहरण तुम्ही ते दिलं. आणि कुणाचाही आधार न घेता आपण कसं आपलं काम चोखपणे करू शकतो हे नातवाने मुलाला शिकवून गुरु कोणालाही कधीही करता येतो हे गुरुचं महत्व या अधोरेखित केलं. मला वाटतं एकाच अलकमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टींना स्पर्श केलात. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया अंबाजोगाई येथून अलककार सहाय्यक प्राध्यापक भारतकर भीटी लिहितात मुखवटे. तू घरात आलास आणि आयुष्य उजळून निघाले. तुझ्या पावलांनी घरच नव्हे माणसे ओळखू आली. गोड बोलणाऱ्यांच्या मनाचा कडवटपणा जाणवला. चेहरे हसरे होते पण मुखवटे गळून पडले. तुझ्या आगमनाने कुणाला व्यसन तर कुणाला आरसा मिळाला. अलककार सहाय्यक प्राध्यापक भारतकर बीटी, तू घरात आलास आणि आयुष्य उजळून निघाले. मुखवटे, तू घरात आलास म्हणजे कदाचित त्या ठिकाणी तू म्हणजे त्या ठिकाणी दारिद्र्य, तू म्हणजे ती गरिबी असावी. तू आलास म्हणजे संकट असावं, ते संकट, तो त्या ठिकाणी प्रश्न असावा, ती समस्या असावी, इथे त्या ठिकाणी त्याचं येणं आणि मग त्यातून त्या ठिकाणी माणसांना ओळखणं, त्यातून त्या ठिकाणी त्या पावलांनी आल्यामुळे त्या ठिकाणी घराचं उजळणं, आयुष्याचं उजळणं, पण त्या ठिकाणी लोकांनी पाठ फिरवणं, आणखीन बऱ्याच काही काही गोष्टी त्या ठिकाणी त्या असू शकतात. तो पुत्र असेल, ती पुत्री असेल, मुखवटे गळून पडलेत याचा अर्थ देणेकरी त्या ठिकाणी, देणेकरी किंवा आपण असं म्हणूया की जे आपल्याला त्या ठिकाणी लांब झालेत आपल्यापासून अशी माणसं असतील. खऱ्याच बऱ्याच गोष्टी तुमच्या अलकमधून आहेत. ऐकूया प्रयोग क्रमांक 219 20 सप्टेंबर 2026 मधील शेवटची अलक. रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अलककार सौक्षितीच्या कुलकर्णी लिहितात खेळी. तिला खेळी करायला खूपच मज्जा यायची, पण एक दिवस याच खेळीची ती बळी ठरली. अलककार क्षितिजा, मला असं वाटतं आपण दुसऱ्यासाठी खडलेला खड्डा त्यात आपण कधी पडू सांगता येत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, खेळी खेळण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा खेळी मिळीने खेळ खेळावेत. खेळी मिळीने जीवनाचं त्या ठिकाणी रंगत वाढवावी. जीवनाचा खेळ केला की मग असंच होऊ शकतं. आणि बरं का अलंकार क्षितिजा, तुम्ही क्षितिजाच्या पलीकडचं लिहिता असं मी म्हणतो ते काही उगाच नाही. दोन ओळीमध्ये अलक लिहिता आणि म्हणून मला नेहमी म्हणावंसं वाटतं, तुमची अलक असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी. अर्थात हे अलंकार क्षितिजा तुमच्या अलकवरून सुचलंय, पण हे आत्तापर्यंतच्या सगळ्याच अलकांना लागू आहे. अगदी 2 ते 3 वाक्यांमध्ये अलक लिहितात, कथा लिहितात, अजून काही अलककार शिकतायत, शिकतील, कारण मी असा मास्तर आहे शिकवल्याशिवाय त्याचा हात सोडतच नाही. अलकप्रेमी रसिक श्रोते, 27 सप्टेंबर 2026 प्रयोगामध्ये नव्या आशयाच्या अलक घेऊन आर्जे जगदीश तुमच्यापर्यंत परत येईल. तोपर्यंत आर्जे जगदीशला अनुमती द्या, विश्रांती घेण्याची परवानगी द्या. तुम्ही ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं. सुनते रहिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: आप सुन रहे हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवान.
1: नमस्कार श्रोते हो, मी रेडिओ पुणेरी आवाजची आजी स्नेहा आपल्यासोबत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक खास विशेष पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे शांताराम जाधव, चेअरमन आहेत टायनी इंडस्ट्रीज असोसिएशन कोंढरा बुद्रुक इथले, पुण्यातलेच आहेत. तेव्हा शांताराम जाधव सर, स्वागत आहे तुमचं आमच्या पुणेरी आवाजच्या स्टुडिओमध्ये. सर, आमच्या श्रोत्यांना टायनी इंडस्ट्री बद्दल थोडस सांगावं असं मी तुम्हाला विनंती करते.
2: मला आमंत्रित केल्याबद्दल मी टायनी इंडस्ट्रीज तर्फे वैयक्तिक माझ्यातर्फे आपला अत्यंत आभारी आहे. त्या टायनी इंडस्ट्रीज संदर्भात आपल्याला सांगताना मला आनंद होईल की 1982 साली वीस एकर एरियामध्ये आम्ही ही टायनी इंडस्ट्री स्थापन केली. त्यावेळी माझ्याबरोबर कैलास वाशी, हिरालाल किराट आणि श्री बाबूराव जावळेकर अशा आम्ही तिघांनी ही इंडस्ट्री स्थापन केली. ह्या इंडस्ट्री स्थापन करण्यामागचा हेतू असा होता की सेंट्रल गव्हर्नमेंटनी छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला एक्साईज बसवलेली होती की ज्याच्याकडे एक लेत दोन लेत असे असेल, आणि किर्लोस्करांचं मॅक्झिमम काम करणारे त्या काळामध्ये जे कारखानदार होते त्यांचं कमी शिक्षण असलेले परंतु टेक्निकली ते साऊंड असलेले असे लोक होते. आणि अशा या परिस्थितीमध्ये जी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्साईज होती तर एक्साईजचं प्रोसिजर फॉलो करणं हे जरी ते टेक्निकली हुशार असले तरी गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं 7वी 8वी शिकलेल्या लोकांना पॉसिबल नव्हतं. आणि जो त्यांचा त्या एक दोन लेथमधून मिळणारा जो प्रॉफिट आहे त्याचं ऑडिट करणं गव्हर्नमेंटचे सगळे वह्या पुस्तकं ठेवणं त्या काळात पॉसिबल नव्हतं. म्हणून किर्लोस्करातर्फे आम्ही पुणे शहरातले ना आसपासचे कारखानदार एकत्र करून मी आणि माझे मित्र ही जबाबदारी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आमच्यावर दिली. त्या काळामध्ये पुणे शहरातले व आसपासचे सर्व कारखानदार आम्ही एकत्र केले आणि एक आंदोलन म्हणण्यापेक्षा या सर्व लोकांच्या मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटला विनंती केली की जे तुम्ही छोट्या उद्योजकांना जे एक्साईज लावली ते त्यांचं वर्किंग करणं फार डिफिकल्ट आहे, तर त्यातनं आम्हाला सवलत दिली तर बरं होईल. आणि त्या काळामध्ये किर्लोस्करांच्या इंडस्ट्रीला मोठा मान असल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटने आंदोलन किंवा विनंती कारखानदारांची आणि संतराव किर्लोस्करांची रिक्वेस्ट याचा समन्वय साधून त्या स्मॉल स्केलला लागू केलेली एक्साईज माफ केली बजेटमध्ये. त्यानंतर ही जी संपूर्ण कारखानदार लोक आम्ही गोळा केलेले होते त्यावेळी माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण जे आता कारखानदार आता एकत्र झालेले आहेत त्यांचं असोसिएशन आपण स्थापन करावं. आणि म्हणून ते 82 साली जमलेल्या कारखानदारांची असोसिएशन स्थापन केली, चॅरिटी कमिशनरकडे त्याची नोंद केली, सर्टिफिकेट घेतलं आणि त्यानंतर हिरालाल किराट, बाबूराव जावळेकर यांनी आम्ही या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज करता जागा बघू हा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून आम्हाला खडी मशीन चौकामध्ये कोंढवा बुद्रुक येथे 4-5 शेतकरी मिळाले की त्यांची सर्व जमीन ही सिलिंग मध्ये गेलेली होती, त्यांचा राईट त्याच्यावर राहिलेला नव्हता. त्या 7-12 उतारावर सर्व गव्हर्नमेंटची नावं लागलेली होती. त्या लोकांना आम्ही नॉमिनल किंमत देऊन ती जमीन आम्ही खरेदी केली. ती जमीन त्यांच्याकडून शेतकऱ्याकडून खरेदी केली, ती साधारण 20 एकर एरिया होती 4-5 शेतकऱ्यांनी. ती खरेदी केल्यानंतर त्या काळात त्या ठिकाणी जंगल होतं, रस्ता नव्हता जायला, अशा परिस्थितीमध्ये आम्ही ती जंगलातली जमीन खरेदी केली. त्यानंतर आम्ही त्याचे वेगवेगळे प्लॉट पाडले, कलेक्टरच्याकडून टाऊन प्लॅनिंग अप्रूव्हल घेतले, कलेक्टरच्याकडून परमिशन घेऊन 3-3 हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट वगैरे पाडले आणि अगदी नॉमिनल किमतीला प्लॉट आम्ही दिले. साधारण 158 प्लॉट आम्ही ते इंडस्ट्री करता 3 हजार स्क्वेअर फुटाचे प्रत्येकी दिले. त्यातून हा उद्देश होता की कारखानदारी इंडस्ट्री उभी राहावी आणि त्यातून रोजगार निर्मिती होऊन कारखानदारांना स्वतःच इंडस्ट्री उभी करता यावी, स्वतःच्या पायावर उभे राहता यावं स्मॉल स्केलवाल्यांनी इंडस्ट्री कारखानदारांनी ह्या हेतूने आम्ही केले. परंतु हे करत असताना ती जागा शिलिंगची असल्यामुळं कंटिन्यूअस आम्ही 9 ते 10 वर्ष प्रयत्न करू महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्याकडून सदर जागा सिलिंग मुक्त करून दिली. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा आम्हाला निवळ टायनी इंडस्ट्रीयल इस्टेट स्थापण्याच्या उद्देशाने ती जागा काही कंडिशनवर सिलिंग मुक्त केली आणि ती सिलिंग मुक्त झाल्यानंतर मग त्या प्रमाणात जे कारखाने आम्ही प्लॉट पाडले ते गेले. अशा पद्धतीने सुरुवातीला इंडस्ट्री आमची उभी राहिली. त्यानंतर ही पूर्वी जी जागा होती ती ग्रामपंचायत लेवलच्या एजामध्ये होती. नंतर मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर रोड टॅक्सेस आम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी आमच्या कारखान्याचं बरंचसं नुकसान यामध्ये झालं. टॅक्सेस लागू झाले, एनए टॅक्सेस लागू झाले,

0: आणि ज्यावेळी तुम्हाला आम्हाला कुठलाही कारखाना बांधायचा असेल तर कॉर्पोरेशनचे रूल रेग्युलेशन पाळावं लागले आणि अशा तऱ्हेने इंडस्ट्री उभी राहील. आज त्या इंडस्ट्रीचं आताच आम्ही नुकतेच एक महिन्यापूर्वी जवळजवळ आम्ही 2.25 कोटीचे रोड केले, अंडरग्राऊंड संपूर्ण लाईटिंग अंडरग्राऊंड घेतली, अशा तऱ्हेने हे केली. काही आमची जी मोकळी जागा होती त्याच्यामध्ये 200-300 झाडे लावली आणि एक आदर्श इंडस्ट्री म्हणाव असं तिला जे आम्ही सुरुवातीला लावलेलं रोपटं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आमचे कारखानदार त्याचा आनंद घेत आहे, लोकांना एम्प्लॉयमेंट निर्माण झालेले आहे, बरेचशा लोकांना उद्योगधंदे कामगारांना काम मिळालं आहे. जे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण आहे मोदी साहेबांचं की रोजगार निर्मिती करण्याकरता प्रयत्न करावा, तर महाराष्ट्राने आमच्या इंडस्ट्रीने तो हातभार लावलेला आहे. परंतु त्याच जोडीला आमची गव्हर्नमेंटच्याकडून पण अशी अपेक्षा आहे की ही इंडस्ट्री उभी करताना जे आम्ही श्रम केलेला आहे, आम्ही स्वतःचे 1 कोटी रुपये खर्चून पाण्याची पिण्याची पाईपलाईन टाकलेली आहे. ही इंडस्ट्री उभी करताना गव्हर्नमेंटची 1 रुपयाची मदत आजपर्यंत आम्ही घेतलेली नाही. तर आमची महाराष्ट्र गव्हर्नमेंटला केंद्राला विनंती राहील की जे छोटे इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहावं अशी आपली इच्छा असती तर आमच्यासारख्या छोट्या इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटने जे काय पॉसिबल कायद्यात बसणारी मदत असेल ती मिळावी. जिल्हा उद्योग केंद्र आपले स्थापन केलेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, त्यांच्यामार्फत मॅक्झिमम मदत या छोट्या इंडस्ट्रीला दिली तर त्याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही.
1: खूप छान वाटलं सर तुमच्या पूर्ण कार्याचा प्रवास जाणून घ्यायला. मला खूप छान असं तुम्ही सर्वांना संस्थेबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं. तुमचं लेट सौसीमा शांताराम जाधव ट्रस्ट आहे, याबद्दल काही आमच्या श्रोत्यांना माहिती द्यावी आणि कशी स्थापना केली याबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल.
0: 2009 साली माझी मिसेस ही लंग्स कॅन्सरने एक्सपायर झाली. आम्ही तो लास्ट स्टेजला आल्यावर आम्हाला समजला असल्यामुळं आम्ही भरपूर उपचार केले रुबी हॉलमध्ये वगैरे, परंतु त्या नियती पुढे कुणाचं काय चालत नाही. त्या नियतीचा न्यायाला अनुसरून जे अपयशी प्रयत्न केला त्याला यश आलं नाही, त्यात आम्ही अपयशी ठरलो. आणि माझी मिसेस 23 जानेवारी 2009 एक्सपायर झाली. माझी मिसेस आम्ही सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधले आहोत. माझी दोन्ही मुलं बीई मेकॅनिकल झाले, किशोर आणि मयूर हे दोघं बीई मेकॅनिकल झालेले आहेत. किशोर आता मॅथर प्लांट बिल्डर कंपनीमध्ये सर्व्हिसला होता. त्याने राजनामा देऊन सॉलिड व्हेंचर हे फर्निचर भव्य शोरूम टायनी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये चालू केलेलं आहे. त्याच जोडीला फर्निचर मॅन्युफॅक्चरच्या एक फॅक्टरी टायनीमध्ये उभी केलेली आहे. आणि माझा धाकटा मुलगा आहे तो रिलायन्स जिओमध्ये असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट या पदावर परचेस डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे आणि तो बऱ्याचशा राज्याचा परचेसचा हेड या असिस्टंट या पदावर कार्यरत आहे. त्यानंतर ही ट्रस्ट स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता की माझी दोन्ही मुलं इंजिनिअरिंगला शिकत होती, त्याचवेळी काही आमच्याजवळ राहणारे कामगारांची 1-2 मुलं त्यांच्या लेवललाच अभ्यास करून शिकत होती, परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना फी भरणं, वेळे क्लासेस लावणं, पुस्तकं घेणं हे पॉसिबल नव्हतं. ते कार्य माझे मिसेस त्या माझ्या मुलाच्याकडे ते येत असल्यामुळं त्या दृष्टीने त्यांना मदत करायची. अर्थात आम्ही केलेली मदत जे मुलं आता इंजिनियर झाले 2-3 काय असतील ती त्यांच्या कामगार पालकांनी सुद्धा आमचा 1 रुपया ठेवलेला नाही, ते पैसे सुद्धा त्यांनी जमल तसे आम्हाला परत दिले. त्यामुळे आम्ही त्यांना फार मदत केली असं म्हणणार नाही, परंतु आमची त्यामागची भावना अशी होती की योग्य वेळी योग्य मदत जर मिळाली तर त्या मदतीचा उपयोग होऊन अशा तऱ्हेची मुलं इंजिनियर होऊ शकतात. काही मुलं आर्थिक परिस्थितीमुळे हुशार असून त्यांना शिकता येत नाही, तर प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने ज्याला आपल्याला पॉसिबल असेल तेवढी विद्यार्थ्याला मदत करावं त्याने परत देण्याच्या न अपेक्षेने. परंतु बरेचसे माझा अनुभव असा आहे की कुठलाही पालक आपल्या मुलांना दिलेली मदत विसरत नाही आणि तो त्याला जमेल तसे परत करण्याचा प्रयत्न करतो, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.

त्यानंतर मग माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण या मिशनचा जो हेतू होता एक मदन गरिबाला करावा आणि तिचं नाव अजरामर हो या उद्देशाने मी कैलास वाचीचो सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. ज्यावेळी मी स्थापना केली त्यावेळी माझ्या मिशनचं गाव हे शिवाजी महाराजांच्या जो तोरणा किल्ल्याचा पायथा आहे ते तिचं गाव आणि ते त्या तोरणा किल्ल्याचे सरनौबत होते म्हणून त्या ठिकाणी मी पहिलं डॉक्टर आदित्य केळकर पुण्यातले जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टॅनिझम जे आहे पुण्यातली मोठं हॉस्पिटल त्यांच्या सहकार्याने पहिलं डोळ्याचं शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये जे 100 लोकांचं चेक इन केलं त्या चेक इन मधून जे चॅचवेचे नंबर होते त्या लोकांना आदित्य केळकर साहेबांनी स्वतःची गाडी 2 सर्जन पाठवून सगळं चेकिंग केलं. त्यात ज्या लोकांचे ऑपरेशन डोळ्याचे मोतीबिंदू किंवा इतर काही त्रास होता तो फ्रीमध्ये करून दिला ट्रस्टाने केळकर सरांच्या एनआयओच्या माध्यमातून. त्या जोडीला त्याला लागणारे जे चष्मे होते ते मी माझ्या ट्रस्टतर्फे ज्या लोकांना आवश्यकता होती अशा लोकांना फ्रीमध्ये दिली. त्यानंतर आम्ही आमच्या ट्रस्टचे सलाह हवाविद्या या जी 24 कार्यक्रमामध्ये आमचा ट्रस्टचा कार्यक्रम दाखवण्यात आला. त्यामध्ये आम्ही रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर या संस्थेशी जॉईन झालो कारण माझे भाचे जाव त्याचे चेअरमन अध्यक्ष होते सुरुवातीला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही दोन्ही संस्थांनी जॉईंटली काम करायचं ठरवलं. त्यावेळी आम्ही 2016 एक प्रिया बावरे हा मोठा कार्यक्रम कलाकारांचा घेतला. त्यामध्ये मोठमोठे कलाकार होते गणेश कला क्रीडा इथे भव्य असा कार्यक्रम तो झाला. त्या माध्यमातून जे काही पैसे जमा झाले होते त्यातले जे सर्व खर्च जाऊन साधारण 40 लाख रुपये शिल्लक राहिलेले होते ते आम्ही रोटरी क्लबने ग्लोबल प्रोजेक्टच्या नावाखाली राजगुरू रोटरी आणि आमच्या ट्रस्टने ग्लोबल प्रोजेक्ट नावाखाली युएसए रोटरीला पाठवले. त्यांनी 4 साधारण 2.5 कोटी रुपयांचं रिटर्न पैशामध्ये नाही तर 10 हॉस्पिटलमध्ये किमोथेरपी म्हणजे मिसेस माझी कॅन्सरने गेल्यामुळे त्याला रिलेटेड जे काय उपचार कॅन्सर पेशंटला व्हावा या उद्देशाने आम्ही 10 हॉस्पिटलमध्ये 10 बेडचं किमोथेरपीची सेंटर उघडली. त्या 5 त्यांच्याशी अग्रीमेंट केलं की नॉमिनल रेटमध्ये त्यांनी अफोर्डेबल रेटमध्ये किमोथेरपी रोज 10 लोकांना द्यायची अशी आम्ही 10 हॉस्पिटलमध्ये पुण्यातलं तळेगाव जनरल हॉस्पिटल बारामतीचं हॉस्पिटल मगरपट्ट्यामध्ये 2 हॉस्पिटल पुण्यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल वाकडला तिथं अशा ठिकाणी 10 हॉस्पिटलमध्ये या सोयी गरिबांच्या करता आम्ही त्या माध्यमातून निर्माण केल्या. त्याच जोडीला आम्ही रोटरी क्लब राजगुरुनगर आणि लेट सौशिमा शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जवळपास 80 ते 100 कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन्स आणि डिस्पोजल मशीन्स ह्या बसवल्या कॉलेजमध्ये आणि ज्याच्यामध्ये ज्या माध्यमातून 5 रुपयाचं कॉईन मशीनमध्ये टाकलं तर लेडीला ते 5 दिवस यूज करता यायला पाहिजे एवढ्या अफोर्डेबल रेटमध्ये ते आम्ही मशीन बसवल्या आणि ते यूज केल्यानंतर शेजारी डिस्पोजल करायची मशीन बसवली. त्या डिस्पोजल मशीनचं वैशिष्ट्य असं होतं की त्या एक जे आपण यूज केलेलं सॅनिटरी नॅपकिन टाकणार त्याची चिमूटभर फक्त राख व्हायची अशा पद्धतीने 100. त्याच जोडीला आम्ही ज्ञानगंगा वाचनालय या दोन्ही संस्थेमार्फत ही स्कीम राबवली. त्यामध्ये ग्रामीण भागात डोंगराळ भागातली जे शाळा आहेत झेडपीच्या किंवा इतर संस्थेच्या त्या शाळेंना 300 पुस्तकं जनरल नॉलेज आपल्या महाराष्ट्राचा भारताचा इतिहास अशा वेगवेगळ्या टाईपची किंवा स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नॉलेजचे अशांच्यासाठी जवळजवळ 100 शाळेमध्ये गोदरेज स्टाईल कपाट गोदरेजचं कपाट नाही पण त्या स्टाईल कपाट बनवून घेतलं आणि 300 पुस्तकं अशा जवळजवळ जवळपास 100 शाळेंना भेट दिली आमच्या ह्याच्यामार्फत की ज्याच्यातून ग्रामीण भागातल्या मुलांना आपला देशाचा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास समजावा आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही हे काम केलं. त्याच जोडीला बऱ्याचशा अशा संस्था आहेत दरवर्षी पूर्वी कोरोनाच्या पूर्वी जी 24

असा संघर्षाला विसात हा कार्यक्रम जे टीव्हीवर दाखवत होते त्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून तो एंड होईपर्यंत दरवर्षी मी 5 ते 6 विद्यार्थ्यांना ते टोटल महाराष्ट्रातले 20 विद्यार्थी निवडायचे तर त्यांना मी चेकद्वारे आर्थिक मदत केलेली आहे. त्या कार्यक्रमाचे शूटिंग हे माझ्या घरी येऊन स्वतःची विश्वासवाले घ्यायचे आणि प्रत्येक वेळी त्याने या आमच्या कार्याची स्तुती केलेली आहे. त्याच जोडीला ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जे करोना काळामध्ये जे विद्यार्थी पालक गेले त्यांचे विद्यार्थ्यांना काही एनजीओ या सांभाळतात त्या एनजीओच्या माध्यमातून आम्ही अशा मुलांना सुद्धा 2-3 महिन्यातनं एक दिवसाचं जेवण त्यांना लागणारे गोडधोड पदार्थ खायला मिळाव अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही माझ्या ट्रस्टतर्फे मी राबवतो. त्याच जोडीला ससून हॉस्पिटलचे क्वार्टर्समध्ये सफाई कामगार जे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्टेशनरी साहित्य स्कूल बॅग वह्या त्याच्यानंतर पेन हे साहित्य दरवर्षी मी गेले 25 वर्ष देत आहे म्हणजे माझी ट्रस्ट स्थापनेच्या अगोदरपासून येत आहे. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर ट्रस्ट मार्फत दरवर्षी 15 ऑगस्टला कार्यक्रम होतो ससून क्वार्टर्समध्ये त्याला माझ्या ट्रस्टतर्फेही मदत दिली जाते. गेले 25 वर्ष मी काम करत आहे. त्यानंतर बऱ्याचशा ज्या वृद्धाश्रम काही आहेत त्यांना ज्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नाही अशांना आम्हाला पॉसिबल असेल तेवढं 1 दिवसाचा 2 दिवसाचा अशा पद्धतीने मदत करत असतो. त्यानंतर काही संस्था अशा हॉस्पिटल्स आहे की जिथे पेशंटला गरज असती अशाकरता सुद्धा आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे मदत करतो. एक नुकतंच घडलेलं उदाहरण असं आहे एक मुलगी 5व्या मजल्यावरून परदेशी नावाची मुलगी 5व्या मजल्यावरून कपडे टाकताना पाय घसरून पडली आणि तिच्या बरगड्या वगैरे सगळ्या तुटल्या तिला भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यावेळी ती मुलगी एका छोट्या कंपनीमध्ये 10,000 रुपये पगारावर नोकरी करत होती. तिची एक धाकटी बहीण शिकत होती आणि इस्कॉन मंदिरामध्ये काही काम करत होती सेवेचं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी ती पडली त्यावेळी तिच्याकडे 1 रुपया शिल्लक नव्हता. भारतीय हॉस्पिटलने 4 लाख रुपये ताबडतोब भरायला सांगितले. तर अशा परिस्थितीमध्ये ट्रस्टतर्फे भारतीय हॉस्पिटलला विनंती करून मुख्यमंत्री निधीतून मी 4 लाख रुपये मिळवून दिले. त्याच्यानंतर इतर पैसे माझ्या ट्रस्टमार्फत कमीत कमी 2.5 लाख रुपये जमवले आणि ते 2.5 लाख रुपये जमवताना मी माझ्या ट्रस्टच्या अकाउंटवर 1 रुपया घेतला नाही. त्या मुलीच्या अकाउंट नंबर दिला आणि हॉस्पिटलचा दिला त्या ठिकाणी ते पैसे जमा झाले. अशा पद्धतीने त्या मुलीचं ऑपरेशन झालं. 2-3 महिने हॉस्पिटल राहिली. आज ती चांगली चालत आहे. अशा तऱ्हेची विविध कामं मी माझ्या ट्रस्टतर्फे करत आहे. आताच नुकतेच काही गजानन महाराज मंदिर सद्गुरु स्वामी समर्थ मंदिर वाईचं रोकडोबा मंदिर अशा ठिकाणी डिस्प्ले बोर्ड मी त्या देवाच्या नावाने बसवलेले आहे. आमचं म्हसोळचं कुलदैवत सिद्धनाथ महाराज आहे त्या ठिकाणी 1200 वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट अक्वायर केलं. जी गाभारा आहे जिथं मूर्ती आहे ते फक्त 5x5 आहे तर तिथे यात्रेच्या वेळी 10 लाख लोक जमत असतात आणि घामाने किंवा तिथं श्वास घ्यायला जागा नसती किंवा फॅन लावला तर ते देवाची आरती होत नाही विजलं जातं जे पंती लावलेले आहेत. त्याकरता मी माझ्या ट्रस्टतर्फे इम्पोर्टेड फॅन कुलिंग यंत्रणा बसवली. म्हणजे त्या याचं वैशिष्ट्य असं आहे की ते आतली गरम हवा बाहेर पाईपमधून जाती आणि बाहेरची कुलिंग हवा येते. त्यामुळे त्या मंदिरामध्ये मी ही यंत्रणा बसवल्यामुळे आरतीच्या वेळेस पंथी विजली जात नाही. त्याचवेळी आलेल्या लोकांना घामाचा जो गुरुवांना त्रास व्हायचा तो झालेला आहे. आणि याबाबतची न्यूज सातारा जिल्ह्यात जेवढे वर्तमानपत्र आहेत त्यांनी एक पान भरून माहिती माझ्या ट्रस्टची या कामामुळे दिलेली आहे. त्याच्यानंतर त्या मंदिरामध्ये सुद्धा सिद्धनाथाचा आणि जोगेश्वरी मातेच्या नावाचा डिस्प्ले बोर्ड मी बसवलेला आहे. असे विविध प्रकारचे कामं मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमात करत आहे. नुकतेच माझ्या गावाला सुद्धा 1000 लोकांची वस्ती आहे तिथं मी गार्डन तयार करून

0: अफोर्डेबल नसती गरिबांना, तर त्यांच्यासाठी नो प्रॉफिट नो लॉसवर पॅथॉलॉजी लाभ काढावा अशी माझी इच्छा होती. परंतु आता माझ्या वयाचा विचार करता किंवा याला जागेचा विचार करता ही गोष्ट पॉसिबल नाही. पण परमेश्वराने साथ दिली तर माझ्या डोक्यात एक ती आयडिया आहे. अशा तऱ्हेचं संस्थेचं काम चालू आहे.
1: सर खरंच खूप खूप छान वाटलं तुमच्या समाज कल्याणाबद्दलच्या कामाबद्दल ऐकून. श्रोत्यांनो, या कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर लवकरच परत येते मी सरांसोबत, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐका एक छोटंसं गाणं.
2: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं, अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
1: श्रोत्यांनो, ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये. सर रिसेंटली तुम्ही माउंट अबूच्या इथल्या इंडस्ट्रियल शिबिर मध्ये गेले होते, तिथला काही अनुभव आम्हाला थोडक्यामध्ये सांगू शकता का?
0: ऑल इंडिया इंडस्ट्रियल शिबिर मध्ये मी जगदंबा भवन मुंड्री यांच्या मार्फत गेलेलो होतो. आणि त्या शिबिरामध्ये इंडस्ट्रियल शिबिरामध्ये जाण्यापूर्वी इंडस्ट्रियल बाबतीत लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कामगारांना कारखानदारांना 2-3 लेक्चर्स मी माझ्या टायनी इंडस्ट्रीमध्ये घेतलेले होते. त्यामुळे त्या शिबिरात जाताना मला फार आनंद झाला. आणि त्या शिबिरात गेल्यानंतर मी जे 5-6 दिवस तिथे होतो, तिथलं एकंदरीत वातावरण, तिथलं जे क्लीननेस किंवा स्वच्छता, इतकी झाडी, असं एक मनाला प्रसन्नता जे वाटती. 4 दिवस मी त्या मोबाईलचा वापर केला नाही, टीव्हीचा बातम्याचा वापर केला नाही. आणि त्यांचं मार्गदर्शन सांगण्याची पद्धत थोडी छान होती. सगळ्या गोष्टी तुमच्या आठवणीत राहणार अशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं. मनशांती जी म्हणतात ते माउंट आबू या सेंटरमध्ये मी अनुभवलेली आहे.
1: सर खूपच छान असा अनुभव तुम्ही सांगितला. सर ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स सांगितला, तुमच्या ट्रस्टबद्दल जी माहिती दिली, सुंदर एक चर्चा झाली आपली या विषयावरती. आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद करते आणि तुमच्या ट्रस्टसाठी सुद्धा शुभेच्छा देते. धन्यवाद सर.
0: मी सुद्धा पुनश्च आपले आभार मानतो. आपण चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली त्या जोडीला. आपण माझ्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या रेडिओ सेंटर पुण्यातर्फे म्हणा, जे प्रबोधन करत आहात ते चांगल्या प्रकारे हो.
1: थँक्यू सर. तेव्हा मी आरजेस्नेहा तुमच्या सर्वांचा निरोप घेते आजच्या कार्यक्रमामधून आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयावरती नवीन पाहुण्यांसोबत. भेटूया. रेडिओ पुणे आवाज ऐकत रहा, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
3: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार.
4: गलती तो गलती हुई ना, दूसरे की गलती को अगर पहली बात हमें कोई राइट भी नहीं है, लेकिन दूसरे की गलती को चेक करने का आपको हक तब है जब आप बिल्कुल परफेक्टली राइट पर हैं. आप भी गलती करके दूसरे की गलती को सुधारें तो उसकी दूसरे के ऊपर कोई बहुत ज्यादा इम्पैक्ट उस चीज का पड़ेगा ही नहीं. एंड इसीलिए हम सब लोग दूसरों को सुधारने की कोशिश करते रहते हैं, बट इट्स नथिंग इज रियली वर्किंग. इट वोंट वर्क दैट वे, क्योंकि हम खुद वो गलतियां या उससे भी बड़ी गलतियां कर रहे हैं.
3: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.